नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्जवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आज आहे शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 29 ज्येष्ठ शके 1948, दिनांक 19 जून इसवी सन 2026. पहाटेचे 5:56 होत आहेत. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीचं आजचं पहिलं प्रसारण आता सुरू होत आहे. या प्रातकालीन प्रसारणाचा आरंभ मंगलध्वनीने होत आहे. राग ललितपंचम.

सुमित्र सामंत यांनी गायलेला संत जनाबाईंचा अभंग आपण ऐकला. मंगल प्रभात भक्ती संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

समूह स्वरातलं हे गीत होतं आनंदराव टेकाडे यांचं संगीत कानू घोष आणि याबरोबरच मंगल प्रभात कार्यक्रम आता संपला. 6:30 वाजलेत. ऐकूया कार्यक्रम जगूया आनंदी.

गुरु आपल्या शिष्याला म्हणाले की आता आश्रमातलं तुझं शिक्षण संपलं, आता प्रत्यक्ष जगाचा अनुभव घेण्यासाठी आपण आश्रमाच्या बाहेर जाऊ. दोघं बाहेर पडले. एका गावात काही लोकांनी त्यांचं स्वागत केलं, त्यांना फुलं वाहिली, त्यांना फळं दिली. ते सगळं बघितल्यावर गुरु म्हणाले की आम्ही संन्यासी माणसं, आम्ही कसलाच संग्रह करत नाही, जवळ काही बाळगत नाही. तुम्ही जे आम्हाला प्रेमाने दिलं ते तुम्ही परत घ्या, तुमच्याकडेच ठेवा. पुढच्या गावात गेले. तिथल्या गावकऱ्यांना यांचं येणं आवडलं नाही. त्यांनी अपशब्दांचा मारा केला, कठोर शब्द वापरले. त्यावर गुरु म्हणाले की बघा, आम्ही संन्यासी माणसं, आम्ही जवळ काही ठेवत नाही. आधीच्या गावात गेलो होतो, तिथे आम्हाला त्यांनी फुलं दिली, फळं दिली, ती आम्ही त्यांना परत दिली. आता हे जे काही तुम्ही मला अपशब्द दिलेत, कठोर शब्दांचा मारा केलात, तेही मी माझ्याजवळ ठेवणार नाही, ते तुमचं तुम्हाला परत घ्या. असं म्हणून ते दोघं पुढे निघाले. त्या शिष्याने विचारलं, गुरुजी आपण त्या लोकांना क्षमा केलीत का? त्याच्यावर गुरुजी म्हणाले, नाही. शिष्याला आश्चर्य वाटलं, तो जागेवरच थांबला. तुम्हाला म्हणजे तुम्ही त्यांना क्षमा केली नाहीत? गुरुजी म्हणाले, नाही. अरे मी त्यांच्यावर रागावलोच नाही, तर मी त्यांना कुठून क्षमा करणार? त्यांनी दिलेल्या गोष्टींचा आपण स्वीकार केला नाही, मग तो अपशब्दांचा मारा असो की फुलं फळं असोत, आपण ते सोडून दिलं. व्यावहारिक जगाचा, आश्रमाच्या बाहेरच्या जगाचा हा तुला मिळालेला आजचा पहिला धडा. आनंदी जगण्यासाठी बऱ्याच वेळा धरून ठेवण्यापेक्षा सोडून देणं हे जास्त महत्त्वाचं असतं.

सहा वाजून 35 मिनिटं झाली आहेत. आता हवामान वृत्त, हवामानाचा अंदाज आणि कार्यक्रमांची रूपरेषा. काल मुंबई शहर आणि परिसरात आकाश काहीसं ढगाळ राहिलं. कालचं कमाल तापमान कुलाबा वेधशाळेत नोंदवण्यात आलं 36 अंश सेल्सिअस, सांताक्रूज 35. किमान तापमानाची नोंद कुलाबा 30, सांताक्रूज 29 अंश सेल्सिअस. हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज वेधशाळेत नोंदवण्यात आली 76%. येत्या 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि परिसरात आकाश काहीसं ढगाळ असेल. वातावरण दमट आणि उष्ण राहील. कमाल तापमान 36, किमान तापमान 29 अंश सेल्सिअस या आसपास राहील. मच्छीमार बांधवांकरता इशारा. हा इशारा किनाऱ्यापासून 75 किलोमीटरच्या पुढील सागरी अंतरासाठी आहे. आगामी 24 तासांमध्ये वायव्य अरबी समुद्र, उत्तर ओमानची किनारपट्टी, नैऋत्य अरबी समुद्र, सोमालियालगतचा भाग या ठिकाणी 45 ते 55 किलोमीटर प्रतितास वेगाचे वारे वाहतील. हा वेग ताशी 65 किलोमीटरपर्यंत वाढेल अशी शक्यता आहे. मच्छीमार बांधवांनी या भागात जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. आणि आता रूपरेषा. कृषीवाणी सकाळी 6:40 शेतमालाची भौगोलिक नावाने प्रसिद्धी याबद्दलची माहिती. हाच कार्यक्रम दुपारी 2 आपल्याला पुन्हा ऐकता येईल. सकाळी 7:15 आणि पुन्हा दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा, योगासन, नियम आणि काळजी माहिती देतील योग शिक्षक अविनाश कुमावत. परिसर सकाळी 6:50 पावसाळा आणि पर्यावरणीय बदल भाग 3, सहभाग जितेंद्र जोशी यांचा. पुनःप्रसारण दुपारी 2:10 सकाळी 7:00 ऐसी अक्षरे रसिके, साहित्य वेध या मालेत बाबू बिरादार यांच्या अधिवार या कादंबरीचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेध. हाच कार्यक्रम दुपारी 1:55 आपल्याला पुन्हा ऐकता येईल. 2 प्रायोजित कार्यक्रम आज प्रसारित होतील. सकाळी 7:25 दिलखोलास, सकाळी 7:55 रक्तगाथा. अज्ञात मुंबई नितीन साळुंखे लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन सकाळी 9:00. आज आपण ऐकणार आहोत भाग 40. सकाळी 10:20 गांधी वंदना. सकाळी 11:05 सहज संवाद सादर करते दिनेश आडावदकर. वनिता मंडळ दुपारी 12:00. यात सुरुवातीला महिलांसाठी उपयुक्त योग आणि प्राणायाम, योग शिक्षिका सुशीला बन्सवाल यांची मुलाखत. त्यानंतर आजची रेसिपी पनीर भुर्जी रोल आणि आठवणीतलं गाव हळदा, लेखिका मैथिली भोकरे. बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणी नागपूर केंद्रावरून दुपारी 1:40 प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो, भारत सरकारच्या श्रम मंत्रालयाच्या वतीने विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत आयोजित रोजगार मेळा 2026 या माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत विज्ञान भवन नवी दिल्ली इथे होणाऱ्या कार्यक्रमाचं थेट प्रसारण आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून संध्याकाळी 5:10 करण्यात येईल. अस्मिता वाहिनीवर आम्ही सहक्षेपित करू. स्वस्थ भारत कार्यक्रम संध्याकाळी 6:30 गर्भवती महिलांसाठी योग, डॉक्टर चारुलता रोजेकर देशमुख यांची मुलाखत. वृत्तविशेष 7:15. 7:30 माझा आवार माझं शिवार राज्यस्तरीय कृषी प्रसारण. पावसाळ्यात पशुधनाचं आरोग्य व्यवस्थापन, डॉक्टर संजय मंडकमाले यांची मुलाखत. रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर्स दोन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. अस्मिता वाहिनीवर सहक्षेपित केले जातील. शास्त्रीय संगीत सकाळी 10:30 रफिक अहमद यांचं सारंगी वादन राग नटभैरव. प्रतिमा टिळक यांचं गायन राग नंद रात्री 10:30. कार्यक्रमांची रूपरेषा

0: शाळा पण ऐकली. 6:40 झाली आहेत. आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठी कृषीवाणी. सुरुवातीला हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड, पालघर तीनही जिल्ह्यात काही ठिकाणी येत्या 24 तासात ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस पडेल अशी शक्यता आहे. हवामानाचा अंदाज आपण ऐकला. आता ऐकूया शेतमालाची भौगोलिक नावाने प्रसिद्धी याबद्दलची माहिती.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. शेतमाल नैसर्गिक उत्पादनं किंवा उत्पादित केलेल्या पदार्थांशी एखाद्या गावाशी, भागाशी किंवा देशाशी त्याचं नाव जोडलं जातं. याला ओळख पटवून देणारी खूण अगर भौगोलिक संकेत असं म्हणतात. या विशिष्ट ठिकाणात किंवा देशामध्ये या मालाचा पूर्वनिश्चित दर्जा, नाव लौकिक किंवा त्याची वैशिष्ट्य ही अनिवार्यपणे त्यांच्या भौगोलिक ठिकाणाशी जोडली गेलेली असतात. जिथं त्या वस्तूचं उत्पादन होतं तिथल्या उत्पादन प्रक्रिया झालेल्या वस्तूला ती वस्तू ओळखण्यासाठी त्या ठिकाणचं नाव दिलं जातं. उदाहरण द्यायचं तर पुरंदरची अंजीर, गुंटूरची मिरची, सिरोही गहू, केसर आंबा, अल्फान्सो आंबा, बासमती तांदूळ, राजापुरी हळद, डुंगरपूर आलं, तेलीचेरी काळी मिरी अशा बऱ्याच कृषी उत्पादनांना स्थानिक ठिकाणाची नावं आहेत आणि त्या नावाने ती उत्पादनं विकली जातात. स्थानिक नावाचा प्रचार झाल्यानं ग्राहक त्या वस्तू विकत घेणं पसंत करतात. परंतु या स्थानिक नावानं ओळखल्या जाणाऱ्या वस्तू पेटंट किंवा नोंदणीकृत होणं अतिशय गरजेचं असतं, कारण त्यांना कायदेशीर अधिकृत संरक्षण मिळणं अगदी गरजेचं आहे. उत्पादकाचं या वस्तू निर्माण करण्याचं साधन काही व्यावसायिकांकडून हिरावून घेतल्यानं त्यांच्या रोजगारीचं होणारं नुकसान, उत्पादनाची गुणवत्ता ढासळू शकते. म्हणून अशा वस्तूंना भौगोलिक नावानं कायद्यानं संरक्षण देणं महत्वाचं आहे. काही वस्तूंची नोंदणी झालेली आहे. ग्रीन वेलदोडे, धारवाडी पेढा, केरळचा नावरा तांदूळ, मैसुरी पान, अलेप्पी वेलदोडे, हिमसागर आंबा, फजली आंबे, निलगिरी चहा, आसामी चहा, नागा मिरची, बानोली नारळ अशा अनेक वस्तूंची कायद्यानं नोंद करण्यात आली आहे. ठराविक ठिकाणी उत्पादित केलेल्या उत्पादनाची काही खास वैशिष्ट्य समानतेनं असतात. हे खास गुण उत्पादन ठिकाणावर अवलंबून असतात. त्यांच्यातला दुवा प्रस्थापित झालेला असतो, म्हणजेच दार्जिलिंगचा चहा हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. अशा या भौगोलिक नावानं प्रसिद्ध पावलेल्या वस्तूंना कायद्यानं संरक्षण मिळालं तर अनधिकृत व्यावसायिकांकडून होणाऱ्या गैरवापराला प्रतिबंध बसेल, निर्माता आणि ग्राहक यांच्या हिताचं रक्षण होईल, भौगोलिक संकेताच्या चुकीच्या माहितीपासून ग्राहकाचं संरक्षण होईल, भौगोलिक नाव प्राप्त झालेल्या वस्तूंच्या निर्मितीला प्रोत्साहन मिळेल, मूळ उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होईल, तसंच या वस्तूंचं पदार्थांचे अधिकार अधिकृतरित्या प्राप्त होतील. भौगोलिक संकेत नोंदणी आणि संरक्षण कायदा 2002 साली करण्यात आला आणि त्याची अंमलबजावणी 2003 पासून करण्यात आली आहे. या कायद्यानुसार वस्तूचा वैयक्तिक उत्पादक, संघटना, प्राधिकरण किंवा संस्था नोंदणीसाठी अर्ज करू शकतात. ही नोंदणी फक्त भौगोलिक संकेताच्या संदर्भातच असली पाहिजे. नोंदणीसाठी ठराविक विहित नमुना अर्ज, त्यातील माहिती भरून शुल्कासहित रजिस्टर ऑफ जिओग्राफिकल इंडिकेशन चेन्नई यांच्याकडे पाठवावी लागते. या कार्यालयाकडून योग्य प्रकारची तपासणी करून निर्मात्याच्या नावानं त्या वस्तूची उत्पादनाची शासन दप्तरी नोंद केली जाते.
0: कृषीवाणी या कार्यक्रमात आताच आपण शेतमालाची भौगोलिक नावाने प्रसिद्धी याबद्दलची माहिती ऐकली. वाचन केलं सुवर्णा कुलकर्णी यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. हाच कार्यक्रम दुपारी 2 वाजता आपल्याला पुन्हा ऐकता येईल.
2: माझा आवार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत. सोबतच ऐका रसायनविरहित कीड व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
0: सकाळचे 7:15 यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी. आता ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात आज योगासन नियम आणि घ्यायची काळजी ही माहिती आपण ऐकणार आहात. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत.
1: श्रोते हो नमस्कार. आज आपण योगासने आणि प्राणायाम करताना पाळावयाचे नियम आणि घ्यावयाची काळजी बघणार आहोत. योगासने आणि प्राणायाम हे एकमेकांना पूरक असून योगासनांचा अभ्यास झाल्यानंतर प्राणायामांचा अभ्यास करावा. योगासने प्राणायामाकरिता पहाटेची ब्रह्ममुहूर्ताची वेळ सर्वश्रेष्ठ मानली जाते. सकाळी 4 ते 6 यावेळी करण्याचा आपण प्रयत्न करावा. योगासन प्राणायाम ही एक साधना असून ती नित्य करणे आवश्यक आहे. वेळ मिळाला म्हणून आज एकदाच करून घेऊ हे चुकीचे आहे. ब्रह्ममुहूर्त याकरिता यावेळी आपल्याला शुद्ध हवा ओझोन वायू मिळत असतो. गोंगाट नसतो. आपल्या मनात कोणत्याही प्रकारचे विचार जे आपल्याला ताण वाढवतात असे नसतात. मन प्रसन्न असते. शौच मुखमार्जनानंतर आसने प्राणायाम करावीत. स्नानानंतर योगासने करता आली तर अधिक चांगले, कारण स्नानानंतर शरीर हलके प्रसन्न बनते. त्यामुळे आसनांचा अभ्यास सुलभतेने करता येतो. आसन प्राणायाम झाल्यानंतर लगेच स्नान करू नये. अर्ध्या तासानंतर स्नान करू शकतात. संध्याकाळीही आपण आसन प्राणायाम करू शकतात, मात्र दुपारच्या जेवणानंतर 5 ते 6 तासांचा कालावधी गेलेला असावा. आणि यावेळेस ही शौचास जाऊन आले पाहिजे. पोट रिकामे असले पाहिजे. योगासने करण्याची जागा सपाट स्वच्छ आणि शांत असायला हवी. हवेशीर जागी सतरंजी अथवा मॅट टाकून त्यावर आसने करावीत. पंखा अतिशय जोराने अथवा AC चालू करून आसन प्राणायाम करू नये. योगासने करताना आपला पोशाख ऋतुमानानुसार थोडे सैल असा असावा. महिलांकरता पंजाबी ड्रेस अथवा स्लॅक्स असा अनुकूल असावा. अति व्यायाम केल्यानंतर अथवा जागरण झालेले असल्यास अथवा ताप असताना अथवा शरीर रोग जर्जर असताना आसने करू नये. स्त्रियांनी गर्भधारणा झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच आसने करावी. प्राणायाम करण्यास हरकत नाही. स्त्रियांनी मासिक पाळी असताना शक्यतो आसने करू नये. योगासने प्राणायाम करताना बसण्याच्या स्थिती हे पाठीचा कणा आपला नेहमी ताठ असायचा हवा. योगासने प्राणायाम करण्याआधी ओंकारचा कमीत कमी 3 वेळा नाद करावा अथवा आपल्या धर्मानुसार प्रार्थना करावी. योगासने आसन सुरू करण्यापूर्वी काही शरीराच्या सूक्ष्म हालचाली कराव्यात. योगासन प्राणायाम करताना बोलू नये. आपले चित्त श्वासावरच केंद्रित करावे. एकाग्रतेने योगासने केली तर शारीरिक मानसिक लाभ मिळतो. आपल्याला मानवेल आपल्या शरीराला आवश्यक अशीच योगासने करावीत. समोरचा करतो आहे म्हणून आपल्यालाही त्याच्यासारखे करायला हवे असे करू नये. पोटाचे गंभीर विकार अथवा कमरेचे विकार असताना डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणेच शरीराला आवश्यक अशी आसने करावीत. योगासनांचा अभ्यास हळूहळू वाढवला पाहिजे आणि त्यात स्थिरता सुखकारकता यायला हवी. शरीराला हिसके देऊन बळजबरीने आसने करू नये. योगासने झाल्यानंतर थोडा वेळ शवासन करावे, त्यामुळे थकवा नाहीसा होतो. नंतर प्राणायाम करण्यास सुरुवात करावी. प्राणायाम हे दुधारी शस्त्र असून शास्त्रोक्त पद्धत आहे, म्हणून त्याचा अभ्यास काळजीपूर्वक सुरुवातीला तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली करावा.
0: योगासन नियम आणि घ्यावयाची काळजी ही माहिती आपण ऐकलीत. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत, कार्यक्रमाचे सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर, निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची.

लस टोचणीचा उपाय करा, रोग होण्यापेक्षा टाळलेला बरा। उद्याच्या समाजाचं रक्षण, आजच्या बाळाचं सुसंवर्धन। गरोदरपणा ही बाब आहे खास, सुरक्षित मातृत्वाचा देव विश्वास।

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, परिसरातील स्वच्छतेवरही पावसाचा सकारात्मक परिणाम होतो. हवा स्वच्छ होते, धूळ कमी होते आणि झाडे हिरवाईने भरून उठतात. यामुळे श्वसनासंबंधीचे आजार होण्याची शक्यता कमी होते आणि आपला मूडही चांगला राहतो. पावसाळ्यानंतर वातावरणातील बदलांमुळे शेतकरीही पिकांच्या वाढीबद्दल आश्वासीन होतो. पण लक्षात घ्यायला हवे की पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचण्याची समस्या देखील निर्माण होते. ड्रेनेज पुरेसं नसल्याने रस्ते बंद होऊ शकतात आणि कचरा वाहून रस्त्यावर साचल्यास प्रदूषण वाढू शकतं. म्हणूनच पावसाळ्यानंतर परिसर अधिक स्वच्छ आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीने व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. पाऊस पडल्यानंतर होणारे प्रदूषण टाळण्यासाठी सोपी काळजी घ्या. रस्ते, नाले आणि पाणी साठवलेल्या ठिकाणी कचरा टाकायचा नाही. प्लास्टिक बंदिस्त ठिकाणी साचू द्यायचं नाही. ड्रेनेज पॉइंट्स, ढिगदार कचरा आणि पाण्याच्या वाहिन्या इत्यादींचे नियमन नियमितपणे करायला हवे. पाण्याचा प्रवाह रोखणारी अडथळे काढायला हवीत. विहिरी, तळे, वाळवण्या आणि तलावांच्या कडेला फेकलेला कचरा साफ करायला हवा. सेंद्रिय कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करायला हवे. प्लास्टिकचा पुनर्वापर करायला हवा किंवा प्लास्टिकची योग्य ती विल्हेवाट लावायला हवी. स्थानिक स्वच्छता मोहिमेत आपण सर्वांनीच सहभागी व्हायला पाहिजे. सोबत इतरांनाही जागरूक केले पाहिजे. अशा पद्धतीने पावसानंतर होणारे प्रदूषण कमी करता येईल. एकत्रितपणे विचार करता पावसानंतरचा परिसर नवचैतन्याने परिपूर्ण असतो. सर्वत्र हिरवळ आणि ताजेपणा पसरलेला दिसतो. हवेतली निर्मळता, झाडांचा ताजेपणा, पाखरांची मधुर गाणी आणि प्रवाहमय नद्यांचे सूर हे सर्व मिळून आपल्याला निसर्गाच्या नव्या जीवनाचे अनुभव देतात. या बदलांना आपण संवेदनशीलतेने बघितले तर प्रत्येक पावसानंतरचा दिवस आनंददायी आणि आशेने भरलेला अनुभव ठरतो. मुसळधार पाऊस अनेकदा जीवनात दुष्परिणाम घडवतो. रस्ते व नाले भरून वाहू लागतात. वाहतूक विस्कळीत होते. पाण्याचा जोरदार प्रवाह खालच्या भागात धडकतो आणि घरे, रुग्णालय, शॉपिंग कॉम्प्लेक्स, कार्यालय आणि लहान मोठ्या उद्योगांपर्यंत पुराचे पाणी पोहोचते. परिणामी लोकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होते. अनेक वेळा निष्पाप लोक आणि प्राणीही या विनाशकारी पावसाळ्याला बळी पडतात. काही भागात ढिगारे कोसळल्याने किंवा पुरात वाहून गेल्याने अनेक जीव मृत्युमुखी पडतात. या पुरामुळे केवळ थेट नुकसान तर होतेच पण संक्रमणाचा धोकाही वाढतो. पाण्याच्या जोरावर सांडपाणी आणि पाईपलाईनचे नुकसान होते. त्यामुळे पिण्याच्या पाण्यात मलजन्य घटक मिसळतात. त्यातून लेप्टोस्पायरोसिस, गॅस्ट्रोएन्टेरायटिस, आमांश, अतिसार, कावीळ, डोळ्यांचा दाह आणि इतर जलजन्य आजार पसरतात. घन कचऱ्याचे प्रमाण वाढते. घरगुती खराब झालेले पदार्थ, जैववैद्यकीय कचरा, औद्योगिक कचरा आणि बाजारातील कचरा सर्वत्र पसरतो. मृत प्राणी आणि मानवी अवशेषातून रोगजनक पदार्थ जलस्रोतात मिसळल्यास नव्या रोगजंतू निर्माण होतात. अशा परिस्थितीत परिसराची स्वच्छता राखणे आणि संक्रमणाचा प्रसार रोखणे अत्यंत गरजेचे आहे. याबद्दल अधिक माहिती उद्याच्या भागात जाणून घेऊया. नमस्कार
0: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 6:55 होत आहेत. संस्कृत मधून बातमीपत्र थोड्याच वेळात प्रसारित होईल. आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

0: श्रोते हो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य वेद या मालेत ऐकूया बाबू बिरादार यांच्या अधिवास या कादंबरीचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेद.
1: एक दीर्घ पल्ला असलेली कादंबरी. कथानक म्हटलं तर सरळ आणि म्हटलं तर तितकंच गूढ आणि चक्रव्यूहात अडकवणारं. निवेदन तृतीय पुरुषी स्वरूपात आहे, मात्र येथे प्रत्येक व्यक्तिरेखा स्वतःचं मनोगत व्यक्त करते इतकंच नव्हे तर आजूबाजूला असलेली झाडी, नदी, बैल, कुत्रा, मांजर, विहीर, घर, बुरुज, वाडा हे देखील इथे स्वगत स्वरूपात व्यक्त होताना दिसतात. कादंबरीचं लेखन प्रमाण भाषेत आहे, मात्र संवाद हे मराठवाड्यातील धाराशिव, देगलूर, नांदेड या प्रादेशिक भाषेतील आहेत. निवेदकाने एखादी कथा आपल्या समोर बसून सांगावी असा आब या लेखनाचा नाही. कथानक प्रत्येक परिच्छेदात पुढे झेप घेत जाते, त्यामुळे पारंपरिक पद्धतीने वाचनाची सवय असलेल्या वाचकांची वाचक म्हणून मोठीच दमछाक होते. या कादंबरीत असलेल्या प्रमुख व्यक्तिरेखा त्यातली एक आहे सुंदरा. सुंदरा विवाहानंतर घोड्यावर बसून नवऱ्याच्या गावी निघते, इथून कथानकाला सुरुवात होते. तिचे दोन विवाह झालेले आहेत, मात्र संसार सुख म्हणून जे काही बाईच्या वाट्याला यायला हवं तसं फारसं येत नाही. संसारातला फारच थोडा काळ तिच्या वाट्याला येतो. पहिला नवरा लवकरच मृत्यू पावतो, दुसरा नवरा वाहत्या पाण्यात बुडून मृत्यू पावतो. दुसऱ्या विवाहातून आपादापासून एक मुलगी अपत्य म्हणून तिला आहे, तिचं नाव मन्या. सुंदराला मिळाली दोन्ही विवाहस्थळे तशी भरल्या घराची होती. गावात मान असलेली पाटीलकी त्यांच्याकडे होती. सुंदरा मुलीला घेऊन बापाच्या गावी येते. बापाचा संसार सुरळीत व्हावा म्हणून कष्ट उपसते. मुलीचं म्हणजेच मन्याचं लग्न जयंत पाटलाशी होतं. सुंदरा तिच्या गावी येऊन मुलीचा संसार सुरळीत व्हावा म्हणून प्रयत्न करते. जयवंत पाटील हा गावचा पाटील आहे, परंतु कर्जबाजारी आणि संपूर्ण शेत जमीन गहाण ठेवलेल्या, स्वतः कर्तृत्ववान नाही. सुंदरा जयंत पाटलाच्या कर्जमुक्त करते, गहाण जमिनी सोडवते आणि मुलीचा संसार व्यवस्थित लावून देते. जयंत पाटील फारच थोडा काळ जिवंत राहतो. एक मुलगा आणि एक मुलगी बायकोच्या पदरा सोडून गूढरित्या विहिरीत मृत्यू पावतो. सुंदरा त्याच्या जागी गावची पाटलीन म्हणून वावरू लागते. गावाच्या सुखदुःखात सहभागी होते. गावातून होणारा विरोध आणि सहकार्य यातून मात करून आणि शेवटी मृत्यूला सामोरे जाते. रामचंद्र पाटील हा सुंदराच्या दुसऱ्या नवऱ्याचा भाऊ गावचा पाटील. त्याचं स्वतंत्र कथानक इथं जोडलेलं आहे. त्याची महालनबाई ही रूपवान राजकन्या बायको. ती या वाड्यात कशी आली याविषयीची स्वतंत्र आख्यायिका गूढ स्वरूपात आहे. मात्र एक दिवस रामचंद्र पाटलाचा खून होतो. तो खून महालनबाई आणि वाड्यात पाणी भरणारा नोकर मिळून काढतात. अमृतराव रामचंद्र पाटलाचा सावत्र भाऊ. तो पैसे भरून खुनाच्या आरोपातून महालनबाईला सोडवतो आणि रामचंद्र पाटलाच्या संपूर्ण पाटलकीचा महालनबाईचा मालक होतो. सुंदरा येथून मुलीला घेऊन बाहेर पडते. मुख्य कथानक, उपकथानक, गावगाडा, हवेली, वाडा, असणारं रहस्यमय गूढ, पक्ष्यांच्या आवाजांचे संकेत, प्राण्यांचे वागण्याचे संकेत, गाव वाटा, निसर्ग यांची केलेली वर्णनं, या सगळ्यांचा एक मोठा कोलाज या कादंबरीत अनुभवाला येतो. यात गूढता आणि रहस्यमयता यांचा समावेश आहेच, परंतु सगळ्या पार्श्वभूमीवर सुंदराचे व्यक्तिमत्व अनेकांगानी ठसठशीतपणे साकारलेलं आहे, त्यामुळे एक विस्तृत असा पट उभा राहतो आणि तो संपूर्ण अतिशय बांधीव स्वरूपात खिळवून ठेवणारा आहे. एका स्त्रीची हिंमत, धीटपणा, दूरदर्शीपणा, सहकार्याची भूमिका, शिक्षणासाठीची ओढ, जे आपल्या वाट्याला आलंय ते आपल्या मुलीच्या वाट्याला व तिच्या मुलांच्या वाट्याला येऊ नये यासाठी दाखवलेला खंबीरपणा, कधी हतबलता, या सगळ्यातून एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्या समोर उभं राहतं.
0: श्रोते हो साहित्य

नित्य वेद या मालेत आताच आपण ऐकला बाबू बिरादार यांच्या अधिवास या कादंबरीचा सांगदेव काळे यांनी घेतलेला वेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: उत्तम आरोग्यासाठी निरोगी रक्त महत्त्वाचं. रक्ताचं चक्र जाणून घेऊया डॉक्टर प्रितेश जुनागडे यांच्याकडून. लोटस हॉस्पिटल प्रस्तुत रक्तगाथा या कार्यक्रमात दर शुक्रवारी सकाळी 7:55.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका.
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
1: अमृत कलश.
2: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
1: अंजली अनिल जक्कनवार
2: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
3: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं आम्ही तसं केलं. तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे. आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत. आपण ऐकून पण घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही, तर आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
4: थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे 7:07 झाली आहेत. थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.

0: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
1: हो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको.
2: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी. परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.

आकाशवाणी पुणे स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत जगासाठी विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयाला येत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 99% मतदान. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज नागपूरमध्ये अॅल्युमिनियम एक्सक्लुजन प्रेसची पायाभरणी करणार. गडचिरोलीतल्या 6 लोह खनिज खाणी राज्य खनिज महामंडळाला देण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पक्षादेश जारी करत बोलावलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आता सविस्तर बातम्या. भारत जगासाठी एक विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयाला येत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल फ्रान्समध्ये पॅरिस इथं भारतीय समुदायाला संबोधित करत होते. एकेकाळी दोन देशांमधले संबंध केवळ व्यापारावर आधारित असायचे, परंतु आज व्यापाराबरोबरच विश्वासही तितकाच महत्वाचा ठरत असल्याचं मोदी म्हणाले. भारत आज नवोन्मेष, तंत्रज्ञान आणि सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून भावी पिढ्यांसाठी संधी निर्माण करत आहे. देशात गेल्या 12 वर्षात अनेक क्षेत्रात क्रांतिकारी बदल झाले आहेत असंही त्यांनी सांगितलं. फ्रान्स दौऱ्यात पंतप्रधान नीस इथं झालेल्या भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमात G7 देशांच्या परिषदेमध्ये तसंच विवाटेक शिखर परिषदेमध्येही सहभागी झाले. फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींसमवेत त्यांनी उच्चस्तरीय बैठकाही घेतल्या. दरम्यान फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीकडे रवाना झाले आहेत. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी काल 99% मतदान झालं. यामध्ये नागपूर मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीचाही समावेश आहे. पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, अहिल्यानगर आणि वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नागपूरमध्ये काल मतदान झालं. एकंदर 7,047 मतदारांपैकी 6,978 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. राज्यातल्या विधान परिषदेच्या 6 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. उर्वरित 11 जागांवर महायुतीला मोठा विजय मिळेल असा विश्वास मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी काल नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज नागपूरमधल्या अंबाझरी इथल्या यंत्र इंडिया लिमिटेडच्या आयुध कारखान्यात 10,000 टन क्षमतेच्या अॅल्युमिनियम एक्सक्लुजन प्रेसची पायाभरणी करणार आहेत. देशाच्या संरक्षण सामग्री उत्पादनासाठी ही एक्सक्लुजन प्रेस अत्यंत महत्वाची मानली जाते. संरक्षण क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारं उच्च दर्जाचं अॅल्युमिनियम एक्सक्लुजन बनवण्याची क्षमता या प्रेसमुळे वाढणार असून यामुळे स्वदेशी उत्पादनाला चालना मिळेल असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्याअंतर्गत श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील नूतन प्रदक्षिणा मार्ग आणि परिवार देवता मंदिर संवर्धन कामकाजाचा प्रारंभ केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्या होणार आहे. या कार्यक्रमानंतर अमित शहा यांची कोल्हापूर इथं जाहीर सभाही होणार आहे. इचलकरंजी इथंही सहकारी बँकेच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल आढावा बैठक घेतली. परीक्षा प्रक्रियेत नीतीमूल्य, पारदर्शकता आणि कार्यक्षमतेची सर्वोच्च मानकं राखण्याची सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी केली. ही परीक्षा मुक्त आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजनांची तयारी झाली असल्याची सुनिश्चिती करावी, सर्व स्तरांवर योग्य समन्वय राखावा अशा सूचनाही प्रधान यांनी दिल्या आहेत. गडचिरोलीमधल्या 6 लोह खनिज खाणी केंद्र सरकारनं राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कोळसा आणि खनिकर्म मंत्री जी किशन रेड्डी यांच्याकडे केली आहे. राज्यातल्या खनिकर्म आणि ऊर्जा निर्मिती संदर्भात जी किशन रेड्डी यांच्यासमवेत काल बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. गडचिरोलीमध्ये दर्जेदार लोहखनिजामुळे भविष्यात देशातलं महत्वाचं औद्योगिक आणि पोलाद उत्पादन केंद्र म्हणून गडचिरोली विकसित होईल आणि यामधून 3 लाख कोटींची गुंतवणूक येईल तसंच लाखो रोजगार संधीही निर्माण होतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल पक्षादेश जारी करत बोलावलेल्या बैठकीला 9 पैकी 6 खासदार अनुपस्थित होते. या बैठकीला संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाजे हे उपस्थित होते, तर नागेश आष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दीना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे हे खासदार बैठकीला अनुपस्थित राहिले. या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना सादर केलं आहे, मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांच्या कथित पक्षांतराच्या निषेधार्थ वाशिम शहरात काल उबाठा शिवसेना पक्षानं आंदोलन केलं. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं देशातली सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना अन्न सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. अन्न तयार करणं, त्यावरचं पॅकिंग आणि साठवणूक या सर्वांसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व उपकरणांचा तसंच अन्नाच्या संपर्कात येणाऱ्या पृष्ठभागाचा दर्जा फूड ग्रेड आणि गंजरोधक असणं आवश्यक असल्याचं प्राधिकरणानं म्हटलं आहे. अशा उपकरणांची नियमित स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि देखभाल करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशाराही दिला आहे. आशय सांस्कृतिकच्या वतीनं आणि पुल परिवाराच्या सहयोगानं आयोजित यंदाचा पुल स्मृती महोत्सव येत्या 24 आणि 25 जून रोजी पुण्यामध्ये होणार आहे. कथ्थक नृत्यांगना पंडिता शमा भाटे यांना यंदाचा पुल स्मृती सन्मान प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती महोत्सवाच्या आयोजकांनी निवेदनाद्वारे दिली आहे. हा महोत्सव पुण्यातल्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या सभागृहात दोनही दिवस संध्याकाळी 5 ते 8 या दरम्यान होणार आहे. चंद्रपूर इथल्या अत्याधुनिक आणि भव्य अशा जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा कर भवनाचं लोकार्पण अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते काल झालं. सोहळ्याला चंद्रपूरचे पालकमंत्री अशोक उईके, जीएसटीचे सहआयुक्त विनोद गवई यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. चंद्रपूरच्या विकासाचा वेग कायम राखत जिल्ह्याला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेण्याचा आमचा संकल्प आहे, असं जयस्वाल यांनी यावेळी सांगितलं. कृषी विभाग, उमेद अभियान आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्तपणे आयोजित केलेल्या फार्मर कप 2026 या उपक्रमाअंतर्गत धुळे जिल्ह्यात नुकताच दशपर्णी अर्क महोत्सव झाला. या महोत्सवात जिल्ह्यातल्या शेतकरी गटांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत 33,600 लिटर दशपर्णी अर्काची निर्मिती केली, असं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप यांनी सांगितलं. या उपक्रमामुळे नैसर्गिक शेतीबाबत जागरुकता वाढायला तसंच सेंद्रिय आणि शाश्वत कृषी पद्धतींचा अवलंब करायला प्रोत्साहन मिळालं, असं जगताप म्हणाले. तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात यावर्षी जलसंकट निर्माण झालं आहे. लघु प्रकल्पांमध्ये केवळ 13% तर मध्यम प्रकल्पांमध्ये 20% जलसाठा शिल्लक आहे, त्यामुळे प्रशासनासह नागरिकांचीही चिंता वाढली आहे. नामवंत मल्ल किसनराव मोहोळ यांचं काल रात्री पुण्यामध्ये निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे ते वडील होत. आज सकाळी 10 वाजता पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. हवामान. राज्याच्या सर्वच विभागात तुरळक ठिकाणी आज सोसाट्याचा वारा आणि विजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचीही शक्यता आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. भारत जगासाठी विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयाला येत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 99% मतदान. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज नागपूरमध्ये अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची पायाभरणी करणार. गडचिरोलीतल्या 6 लोह खनिज खाणी राज्य खनिज महामंडळाला देण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पक्षादेश जारी करत बोलावलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्झ वर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:23 झाली आहेत. दिनविशेष. नोबेल पारितोषिक विजेत्या आंग सान स्यू की, म्यानमारच्या लोकशाहीवादी नेत्या, यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म 19 जून 1945. ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कदम यांचं निधन झालं 19 जून 2000 या दिवशी. 19 जून 1998 प्रवास वर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक रमेश मंत्री यांचं निधन झालं. नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश लेखक विल्यम गोल्डिंग हे जग सोडून गेले. तारीख होती 19 जून 1993. आपण ऐकत होतो दिनविशेष.

सात वाजून 25 मिनिटं होत आहेत. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: दिलखुलास कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात मी वृषाली पाटील आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. मागील भागात आपण खरीप हंगामाची तयारी, शेतीची मशागत, बियाण्यांची निवड आणि बदलत्या हवामानात पिकांचं नियोजन कसं करावं याविषयी अत्यंत महत्वपूर्ण माहिती जाणून घेतली. खरीप हंगामात पिकांची लागवड, शासनाच्या योजना आणि या अनुषंगानं आवश्यक माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत कोल्हापूर जिल्ह्याचे कृषी उपसंचालक नामदेव परीट सर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: सर, खरीप हंगामात सोयाबीन, भात, मका, भुईमूग यासारख्या पिकांची लागवड करताना कोणत्या महत्वाच्या बाबी लक्षात ठेवायला पाहिजेत किंवा कोणती खबरदारी शेतकऱ्यांनी घ्यायला हवी?
2: ही पिकं जी आहे ती प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात आपल्या जिल्ह्याबरोबर देश राज्यामध्ये देखील पिकवली जातात आणि ह्याच्या पार्श्वभूमीवरती विचार केला तर सर्वच पिकांची उत्पादकता आहे ही जी अपेक्षित, म्हणजे ज्याला आपण विद्यापीठानं जी पोटेन्शियल यील्ड म्हणतो, तर जी क्षमता आहे त्या पिकांची, त्या पिकाच्या उत्पादन क्षमता जी निश्चित केलेली आहे संशोधन संस्थांनी किंवा विद्यापीठाने, तर त्यापेक्षा 50% कमी उत्पादकता प्रत्यक्ष शेतावरती आपल्याला दिसून येते. याचं मुख्य कारण आहे की विद्यापीठाने सुचवलेलं तंत्रज्ञान आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी शेतामध्ये वापरलेलं तंत्रज्ञान ह्यामध्ये काही प्रमाणात तफावत दिसून येते. कोणतंही पीक असेल तर त्यामध्ये प्रामुख्याने एक 5-6 घटक आहेत, ह्याचं जर आपण काटेकोरपणे पालन केलं तर निश्चितपणे सर्वच पिकांची उत्पादकता वाढण्यासाठी आपल्याला निश्चित मदत होऊ शकते. त्यामध्ये सर्वात महत्वाचं की मागास सांगितलं त्याप्रमाणे की आपल्याला पिकांच्या गरजेनुरूप जे काही मशागत आहे त्यामध्ये विशेषतः बे पाणी सरीवरंभ पद्धतीचा अवलंब करणं, भाताच्या बाबतीत यासाठी तंत्रज्ञानाचा आपण वापर करू शकतो. त्याचबरोबर जे काही आपलं जमीन आहे किंवा हवामान आहे, स्थानिक हवामान आहे, त्याचबरोबर पाण्याची उपलब्धता, ह्या अनुषंगानं आपल्याला जे काही वाण आहे ती निवडल्या आणि विद्यापीठात शिफारस, त्या 3-4 गोष्टीचा विचार करूनच आपण वाणाची निवड केली पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की हे जे वाण आहे त्याची जी रोपांची अपेक्षित संख्या आहे, म्हणजे 2 रोपातील अंतर असू दे किंवा 2 रोपांच्या ओळीतील अंतर आहे, हे जर मेंटेन केलं तरच अपेक्षित रोपांची संख्या जी आहे मेंटेन होते. जर जादा रोपं झाली तरी उत्पादनामध्ये दाटीवाटी झाल्यामुळं पिकांची वाढ अपेक्षित प्रमाण होत नाही आणि उत्पादन घटू शकतं. त्याचबरोबर रोपांची संख्या कमी झाली तरी देखील उत्पादन घटू शकतं. तर त्यामुळे रोपांची संख्या पुरेशी राहण्यासाठी जे काही रोपांचं अंतर आहे 2 रोपातील आणि 2 ओळीतील हे आपण मेंटेन करणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, जे काही बियाणं आपण घेतो, समजा घरातील बियाणं असेल तर त्याची उगवण क्षमता आपण तपासून त्याप्रमाणे वापर केला पाहिजे. त्याचबरोबर जे काही बियाणं आहे त्यामध्ये 2 प्रकारच्या प्रामुख्याने बीज प्रक्रिया आपण करणं अपेक्षित आहे. तर यामध्ये सुरुवातीला रासायनिक बीज प्रक्रिया की जी पिकाच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये कीड आणि रोगापासून आपल्या पिकांचं संरक्षण करू शकेल आणि म्हणजे मोठ्या प्रमाणात जे सुरुवातीपासून जे फवारणीचा जो खर्च आहे तो वाचू शकेल आणि पिकाला सुरुवातीपासूनच एक चांगल्या प्रकारचं निकोप वाढ होण्यासाठी मदत होऊ शकेल. त्याचबरोबर दुसरी बीज प्रक्रिया आहे ती जैविक बीज प्रक्रिया. आज जे काही जागतिक युद्धजन्य परिस्थिती आहे त्यामुळे काही अंशी जे काही रासायनिक खत असू दे किंवा अन्नधान्याचे असू दे वेगळ्या प्रकारचे पुरवठा साखळी विस्कळीत झालेली आहे आणि अशा पद्धतीनं आपण देशामध्ये साधारण 80% रासायनिक खतं ही आपण इम्पोर्ट करतो, विशेषतः युरिया, डीएपी सारखी खतं. तर त्यामुळं काही अंशी ह्या युद्धाची परिस्थितीचा परिणाम रासायनिक खताच्या उपलब्धतेवरती होण्याची शक्यता आहे असं शासनाकडून सांगण्यात आलेलं आहे. तर यासाठी जे काही उपलब्ध खतं आहेत तर ते आपण पुरेशी खतं आणि कार्यक्षम पद्धतीने वापरणं आवश्यक आहे. कार्यक्षम खत वापरण्याचा एक सगळ्यात मूलभूत गोष्ट आहे की आपण जे रासायनिक खतं शेतात पिकाला घातलो ते आहे तशी खतं पीक घेत नाही, तर त्याला आपण जीवाणू खतांच्या माध्यमातून ते उपलब्ध करून दिले जातात. तर ही जीवाणू खतं उपलब्धता वाढवण्यासाठी जीवाणूंची संख्या जमिनीमध्ये वाढणं आवश्यक आहे. तर यासाठी आपल्याला जीवाणूंची बीज प्रक्रिया जी आहे, जसं पहिलं मागे सांगितलं रासायनिक खतांची बीज प्रक्रिया आणि 2 नंबरची जीवाणू खतांची बीज प्रक्रिया. तर यामध्ये एकदल जर धान्य असतील, पीक एकदल पिकं असतील तर त्यामध्ये आपण अझोटोबॅक्टर असू दे, त्याचबरोबर रायझोबियम अझोटोबॅक्टरच्या माध्यमातून नंतर स्थिरीकरण होतं आणि पीएसबीच्या माध्यमातून जसं की स्फुरद विरघळणारे जीव जंतू आहे त्याच्या माध्यमातून स्फुरद विरघळण्याची प्रक्रिया गतीनं होते आणि यामध्ये आपण 20-25% रासायनिक खताची बचत करू शकतो आणि उत्पादकताही वाढते. त्याचबरोबर जर द्विदलवर्गीय पिकं असतील तर त्यामध्ये आपण रायझोबियम हे जीवाणू खत नंतर स्थिरीकरणासाठी वापरतो आणि स्फुरद विरघळणारे जीवाणूंची पण बीज प्रक्रिया करतो. तर या दोन्ही बीज प्रक्रिया आता प्रत्येक शेतकऱ्याने अवश्य करणं आवश्यक आहे, जेणेकरून रासायनिक खतांची जी काही थोडीफार कमतरता जाणवणार आहे तर ती जाणवलेली कमतरता ही अशा प्रकारच्या जीवजंतूच्या माध्यमातून जीवाणू खतांच्या माध्यमातून सहजपणे आपण कमी करण्यासाठी किंवा दूर करण्यासाठी मदत होऊ शकते. म्हणजे उत्पादकता पण स्थिर राहील आणि रासायनिक खतांचा कमी जरी वापर झाला पण ती कार्यक्षम वापर झाल्यामुळे निश्चितपणे उत्पादकता स्थिर ठेवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी मदत होऊ शकेल. पुरवठा साखळीच्या माध्यमातून रासायनिक खतावरच्या उपलब्धतेबाबत थोडीशी विपरीत परिणाम

0: शक्यता शासनानं वर्तवलेली आहे आणि त्या अनुषंगाने शासन मोठ्या प्रमाणात म्हणजे किमती स्थिर ठेवून देशांतर्गत रासायनिक खताच्या किमती स्थिर ठेवून मोठ्या प्रमाणात अनुदान देत असतं. साधारणपणे 2.5 लाख कोटी रुपये रासायनिक खतासाठी अनुदानावरती खर्च केले जातात. पण रासायनिक खतांची कार्यक्षमता जर एकूण शेतकरी प्रत्यक्ष वापरतो याचा जर विचार केला तर ती कार्यक्षमता साधारण 50 ते 60% आसपासच आहे. म्हणजे एवढ्या 1 लाख कोटी रुपये जर खर्च करून देखील अनुदान देऊन देखील आपल्याला फार मोठ्या प्रमाणात त्याचा वापर प्रत्यक्ष शेतपिकाला होताना दिसत नाही. तर यासाठी सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की जीवाणू खताबरोबरच पिकांचा कार्यक्षम खतांचा वापर हा देखील फार महत्वाचा भाग आहे. तर हे करताना आपल्याला माती परीक्षणाद्वारेच खतांची मात्रा ठरवणं आवश्यक आहे. जे काय मात्रा ठरवतो तर ते आपण जमिनीच्या जो काही सामू आहे त्या अनुषंगानं खतांची निवड केली पाहिजे आणि निवड केलेली जी खत आहेत ती पिकांना विभागून जे काय हा विद्यापीठाने शिफारस केलेली आहे लागणीच्या कालावधी असू दे 1 महिन्यानं असू दे किंवा 2 महिन्यानं असू दे तर ती विभागून दिली पाहिजेत. आणि खत देताना ही खतं फेकून न देता मुळाच्या सान्निध्यात पेरून दिली तर अशा प्रकारे दिलेल्या खतांचा आणि त्याचबरोबर काही सेंद्रिय खताचा आणि जीवाणू खतांचा वापर झाला तर निश्चितपणे दिलेला प्रत्येक दाणा आणि खर्च केलेला प्रत्येक रुपया हे पिकाच्या उत्पादनामध्ये परिवर्तन होऊन आपला जो काही खर्च आहे तो सार्थक लागू शकतो.
1: हो सर, निश्चितच. सर, खरीप हंगामाच्या अनुषंगानं शेतीतून चांगलं उत्पादन घेण्याच्या दृष्टीनं शेतकरी बांधवांना आपण कोणता संदेश द्याल?
0: शेतीमध्ये 2 भाग आहेत. एक तर शेतकरी जो काही शेतमाल उत्पादन करतो त्या उत्पादन करण्याच्या प्रक्रियेमध्ये ज्या निविष्ट शेतकरी खरेदी करतो त्यासाठी तो ग्राहक आहे आणि त्याचबरोबर शेतीमध्ये जे काय शेतमाल उत्पादन होतो त्याच्या विक्री प्रक्रियेमध्ये तो विक्रेता आहे. त्यासाठी म्हणजे जे काही शेतमाल उत्पादन होतं त्याच्यासाठी तो विक्रेता आहे आणि जो काही शेतमाल उत्पादन करतो त्यासाठी लागणारे निविष्ट असू देत अवजार असू देत बियाणं खतं कीटकनाशक असू देत ह्या प्रत्येक गोष्टीसाठी तो ग्राहक आहे. आता एकतर राज्यातला 80% शेतकरी अल्पभूधारक आहे आणि अल्पभूधारक शेतकरी आपापल्या शेतीमध्ये ज्यावेळी काम करतो त्यासाठी लागणाऱ्या निविष्ट खरेदी करण्यासाठी कृषी सेवा केंद्रात जाऊ दे किंवा कुठल्या ठिकाणी जाऊ दे तर ह्यामध्ये शेतकऱ्याची पत अपेक्षित तेवढी राहत नाही, मानसन्मान मिळत नाही आणि तुटपुन मर्यादित गोष्टीसाठी क्षेत्रावरती जो काम करणार असल्यामुळं म्हणजे त्या मजुराच्या टंचा एकी त्याचबरोबर तंत्रज्ञान मिळवण्यासाठी देखील अडचण येते. त्याचबरोबर जो काही उत्पादन खर्च आहे बियाणं असू दे खतावर असू दे कीटकनाशक असू दे किंवा अन्य गोष्टीच्या बाबतीत असू दे तर तो एक पडलेला असतो. त्यामुळे थोडंसं शेतकऱ्यांचं उत्पादकताही घटते आणि जो काही प्रत्येक गोष्ट खरेदी करतो त्यामध्ये उत्पादकता जास्त किंमत मोजावी लागते आणि विक्री करताना तो थेट मोठ्या चांगल्या बाजारपेठेत संपर्क साधू शकत नाही ना थांबू शकत त्यामुळे त्यांना जो मिळेल त्या बाजारामध्ये दरामध्ये त्याला विक्री करणं भाग पडतं. अशावेळी सगळ्यात चांगलं उत्तर आहे तर ते गट शेती. यामध्ये आपण गट शेती आणि शासनाने सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की शासनानं ह्या वर्षी पाणी फाउंडेशनच्या बरोबर उमेद पाणी फाउंडेशन आणि शासनाचा कृषी विभाग यांनी एकत्र येऊन संयुक्त पद्धतीनं राज्यात मोठ्या प्रमाणात पाणी गट शेतीला प्रोत्साहन देण्याचं एक फार मोठं काम सुरू केलेलं आहे आणि यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये किमान 2 ते 3 सहाय्यक कृषी अधिकारी जे आमचे आहेत तर हे प्रत्येक समर्पित पद्धतीनं आगामी 4 महिन्यासाठी गट शेतीवरती काम करणार आहेत. त्यामध्ये गट संघटन करणं त्यामध्ये शेतकऱ्यांना पिकांची जे काही तंत्रज्ञान आहेत SOP म्हणून आपण त्याला तर ते आपण SOP निश्चित करणं आणि ते पुढे भविष्यात पूर्ण हंगामामध्ये वापरण्यासाठी त्यांना मदत करणं त्याच्या संपर्कात राहणं आणि सातत्याने भेट देऊन त्यांना तंत्रज्ञान वापरण्यासाठी भाग पडणं हेच नाही तर यामध्ये आता सध्या मजूर टंचाईचा प्रश्न आहे तर दुसरा कोण मदत करेल अशी अपेक्षा नाही. त्यामध्ये गटातील लोक एकमेकाला मदत करतात आणि पूर्ण त्यांचाही एकमेकाचा जे काही अपुरेपणा होता मजुरांच्यामुळे शेती करण्यामध्ये जे काही मनोधैर्य कमी होत होतं किंवा वेळेत काम होत नसल्यामुळे नुकसानही होत होतं किंवा एखादं निविष्ट खरेदी करताना किरकोळ खरेदी करत असल्या कारणानं शेतकऱ्यांना त्या पद्धतीचं जे काही मानसन्मान मिळत नव्हता तो प्रत्येक टप्प्यामध्ये त्यांना कारण गटानं खरेदी होते त्यामुळे शेतकऱ्यांना 1 एकरच्या 15-20 एकरची खरेदी करतो त्यामुळे त्यांना एक सन्मानानं वागणूक मिळते. त्याचबरोबर कमी खर्चात निविष्ठा उपलब्ध होतात, गावात उपलब्ध होतात, वाहतुकीचा खर्च करावा लागत नाही. त्याचबरोबर जे काही शेतमाल तयार होतो तो विक्री व्यवस्थेमध्ये देखील त्यांचा फार मोठा एक दबदबा तयार होत आहे कारण 15-20 एकरची ज्यावेळी शेतमाल विक्री होते त्यावेळी थेट कंपन्या किंवा थेट प्रोसेसर देखील त्यांच्या संपर्कात येतात त्यामुळे मध्यस्थांची साखळी जे काही एक नवीन एक पुरवठा साखळी तयार होत आहे की ज्यामध्ये कमीत कमी मध्यस्थ असतील आणि शेतकऱ्याला त्यामध्ये नफाही मिळेल. गट शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार मोठा आत्मविश्वास तयार होत आहे आणि उत्पादन खर्च वाढून जे काही एकूणच जगण्यासाठी सूत्र असू दे किंवा शेती करण्याचा व्यावसायिक शेती करण्यासाठी एक महत्वाचा भविष्यातला जो वेध आहे तो ह्या माध्यमातून साध्य होऊ शकतो. वाढलेलं प्रत्येक निविष्ट खरेदी करता शेतकरी हा जो काही प्रत्येक जे काही शेतीसाठी लागणारे निविष्ट आहेत ते खरेदी करताना ग्राहक आहे आणि शेतमाल जो विकतो शेतमाल पिकवतो त्यासाठी तो विक्रेता देखील आहे आणि दोन्हीमध्ये अल्पभूधारक असल्याकारणानं तो त्याची जी काही अपेक्षित क्षमता डिलिंग कॅपॅसिटी म्हणून आपण व्यवहार करताना जे काही ही लागते क्षमता.

0: असते, ती मर्यादित असते, त्यामुळे तो एकाकी असल्यामुळे फार मोठं पुढे जाऊ शकत नाही. अशा वेळी गटशेती एक चांगलं उत्तर आहे. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून अत्यंत आणि कृषी विभाग आणि उमेद एकत्र येऊन अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहेत.
1: हो, खरंय सर. श्रोते हो, खरीप हंगामाच्या अनुषंगानं अत्यंत उपयुक्त अशी माहिती कोल्हापूर जिल्ह्याचे कृषी उपसंचालक नामदेव परीट यांनी आपल्याला दिली. कृषी विभागाच्या तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घ्या. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. पिकांचं नियोजन योग्य प्रकारे करा. प्रमाणित बियाण्यांची निवड करा. माती परीक्षणाला प्राधान्य द्या. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर भर द्या आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन उन्नती साध्य करा. हाच संदेश आपल्याला नामदेव परीट सरांनी आपल्याला दिला. सर, धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: शेतकरी बांधवांनो, आपल्या कष्टाला ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली तर भरघोस उत्पादन होऊन आपल्या आर्थिक समृद्धीचा मार्ग निश्चितच खुला होईल. आपणा सर्वांना यंदाचा खरीप हंगाम यशाचा, समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ हीच सदिच्छा. श्रोते हो, तेव्हा दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा भेटूया एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका.
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
1: अमृत कलश.
2: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
1: अंजली अनिल जक्कनवार
2: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
3: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं. तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे. आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत. आपण ऐकून पण घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात आणि वागायचं कसं कोणी सांगत नाही, तर आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं, असं मला वाटतं.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.
4: श्रोतेहो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी 12:00 कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
0: अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत आता सुगम संगीत भावधारा.

0: गीतरचना शांता शेळके यांची होती आणि गायिका होत्या पद्मजा फेणाणी जोगळेकर. याबरोबरच श्रोते हो, भावधारा सुगम संगीत कार्यक्रम आता संपला. यानंतर भावगीतं आपण ऐकणार आहोत सकाळी 8:40.
1: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व याविषयी योगोपचार तज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत, आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून. माझा आवार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत, सोबतच ऐका रसायनविरहित कीड व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
0: हे आकाशवाणीचं मुंबई केंद्र आहे आणि आपण ऐकत आहोत अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. आता ऐकूया ग्राहक केंद्रीय प्रायोजित कार्यक्रम रक्तगाथा.
2: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल तज्ञांच्या विचारांशी संबंधित असतील असं नाही.
3: लोटस हॉस्पिटल प्रस्तुत रक्तगाथा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोटस हॉस्पिटल, विद्याविकास सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. नमस्कार श्रोते हो, रक्तगाथा या कार्यक्रमात मी सुप्रिया देवघरे पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत करते. आपण जे खातो त्याचं रक्त तयार होतं ही अतिशय साधी गोष्ट आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. मग रोज आपण जेवतो, अगदी 4 वेळा जरी खात असू तरी रक्त कमी का होतं? तर त्यातील लोह, B12 या विषयी आपण बोललो. आता रक्त कमी होण्याची आणखीनही काही कारण जाणून घेऊया. अर्थातच लोटस हॉस्पिटलचे संचालक 75 पेक्षा अधिक बोन मॅरो ट्रान्सप्लांट यशस्वीरित्या करणारे डॉक्टर प्रितेश जुनागडे यांच्याकडून. डॉक्टर कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार.
4: नमस्कार
3: डॉक्टर. रक्त कमी होण्याची आणखी काय कारण असू शकतात?
4: मागच्या भागात आपण B12 लोहा बद्दल हे सगळं बोललो आहोत, पण रक्त कमी व्हायला हे दोनच घटक कारणीभूत नाही बरं का? तर शरीरातील प्रत्येक आजारामध्ये रक्त हे कमी होऊ शकतं. उदाहरण द्यायचं झालं किडनी या आजारामध्ये रक्त हे नेहमीच कमी होत असतं. मी बोलल्याप्रमाणे नॉर्मल प्रमाण रक्ताचं स्त्रियांमध्ये 12-14 आणि पुरुषांमध्ये 14-16 आहे. तर आपलं रक्त जर 6-7 झालं आणि तुम्हाला लघवीचा त्रास व्हायला लागला किंवा तुम्हाला चालताना दम लागायला लागला, असे पेशंट आमच्याकडे आल्यावर आम्ही किडनीची टेस्ट ही नेहमी करत असतो. त्यातले 10-12% लोकांना किडनीचा आजार हे निदान रक्ताच्या चाचणीवरनं होतं आणि मग आम्ही त्यांना किडनी विकार तज्ज्ञाकडे पाठवतो. तर किडनीचा आजार एक आहे प्रमुख ज्याच्यात रक्त कमी होतं. दुसरं म्हणजे संधिवाद हे आजार असतात, त्यात पण आपलं रक्त हे कमी होत असतं. कारण की रक्त हे आपण जे तयार करतो त्यात बऱ्याच वेळा अशा अडथळे येतात. नंतर काही औषधं घेतल्यामुळे रक्त कमी होऊ शकतं, पण जर त्यात किमोथेरपी हे इतर कॅन्सरसाठी घेणारं जे औषध आहे ते घेतल्यानंतर पण रक्त हे आपलं कमी होऊ शकतं. तसंच आपले स्नायूंचे काही आजार आहेत की ज्या स्नायूंसाठी रक्ताची गरज जास्त भासते अशा आजारांमध्ये पण रक्त कमी होतं. आणि बऱ्याच वेळा आपल्याला आहार मी जो सांगितलाय तेच 70% लोकांमध्ये प्रमुख कारण आहे.
3: अधिक माहिती किंवा डॉक्टरांच्या अपॉइंटमेंटसाठी लोटस हॉस्पिटलचा OPD नंबर आहे 77740-73485, 777-403-485.
4: रक्त कमी हे इतर आजारामध्ये झाल्यामुळे जेव्हा पेशंट आमच्याकडे येतात जेव्हा त्यांचं हिमोग्लोबिन कमी असतं तेव्हा मला पूर्ण शरीराची जाण असणं गरजेचं आहे किंवा पूर्ण शरीरातील माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून मला बरेचसे प्रश्न त्यांना विचारावे लागतात. रक्ताच्या सोडून सोनोग्राफी, X-ray, CT scan अशा चाचण्या कधी कधी कराव्या लागतात रक्त का कमी याचं कारण शोधायला. परवाच माझ्याकडे 54 वर्षाची स्त्री आली होती. रक्त त्यांचं 5.4 झालं होतं, जे बरंच कमी होतं. तर आधी त्यांना लोह दिलं होतं 1 महिना, त्यांनी ते बरे झाले नव्हते. की के नॉर्मल कारण असेल बघ, लोह कमी, आहार कमी झाला म्हणून. तर या पेशंटच्या पुढच्या चाचण्या आम्हाला कराव्या लागल्या. त्यात बोन मॅरो नावाची चाचणी पण आहे, त्याबद्दल मी तुम्हाला नंतर सांगेनच. पण या चाचणी केल्यानंतर आम्हाला कळलं की हा स्तनाचा कॅन्सर आहे की जो रक्तामध्ये येऊन बोन मॅरो जिथे तयार होता आपलं रक्त तिथे तो आलाय. आणि तिथून तो आल्यामुळे रक्त तयार व्हायचं प्रमाण कमी झालं. म्हणजे या पेशंटला आला माझ्याकडे पण डायग्नोसिस काय झालं, स्तनाचा कॅन्सर हाडामध्ये गेलेला, तो स्टेज 4 झालाय. त्यामुळे किती उशिरा कळला आपल्याला. म्हणजे रक्त कमी होणं हे अनेक आजारांमध्ये दिसू शकतं. आता याचा गैरसमज करू नये या एक्झाम्पलचा की हे कारण म्हणजे सगळ्यांना होत नाही, हे 100 एकाला होत असेल. त्यामुळे आपण एक घाबरून न जाता रक्त कमी झाल्यावर किंवा तुम्हाला शारीरिक त्रास काय असेल तर लवकरात लवकर डॉक्टरकडे जाऊन त्याचं निदान करणं गरजेचं आहे. रक्ताची चाचणी ही अतिशय सोपी चाचणी आहे आणि ती महाग पण नाहीये. साधारण 200 ते 250 रुपयात आपल्याला हिमोग्लोबिन किती कमी याचं प्रमाण कळून जात. त्यामुळे ही चाचणी सगळीकडे उपलब्ध आहे. जर तुम्हाला बरं वाटत नसेल तर तुमच्या फॅमिली फिजिशियन कडे जाऊन, डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही त्यांना सांगू शकतात किंवा तेच तुम्हाला सांगतील अशा चाचणी करायला. आणि ते केल्यानंतर लगेचच आपल्याला कळेल की तुमचं रक्त कमी आहे की नाही.
1: रक्त कमी होण्याची कारण आपण जाणून घेतले डॉक्टर. आजच्या कार्यक्रमात आपण दिलेल्या या माहितीबद्दल आपले मनापासून आभार.
4: धन्यवाद.
1: अधिक माहिती किंवा डॉक्टरांच्या अपॉइंटमेंट साठी लोटस हॉस्पिटलचा ओपीडी नंबर आहे 77740 73485, 777-407-3485. श्रोतेहो, रक्ताचे काही अनुवांशिकही आजार असतात का, ते कोणते आहेत याविषयी आपण डॉक्टरांकडनं जाणून घेणार आहोत. मात्र कार्यक्रमाची आजची वेळ इथं संपतीये. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात ह्याच दिवशी ह्याच वेळी. तोपर्यंत सुप्रिया देवघरेचा नमस्कार.
3: लोटस हॉस्पिटल प्रस्तुत रक्तगाथा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोटस हॉस्पिटल, विद्याविकास सर्कल, गंगापूर रोड, नाशिक.
0: रक्तगाथा हा ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 8 आहेत आता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज ऐकूया दिल्ली केंद्रावरून, 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे 8:30 आणि 20 सेकंद झाले. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीकडे रवाना. प्रधानमंत्री विकसित भारत योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी आज पंतप्रधान वितरित करणार. संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत पाकिस्ताननं जम्मू आणि काश्मीर बाबत केलेले आरोप भारतानं स्पष्ट शब्दात फेटाळले. आणि इराणी बंदरं आणि सागरी भागात ये जा करणाऱ्या जहाजांवरील सागरी नाकेबंदी अमेरिकेकडून मागे. आता सविस्तर बातम्या. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीकडे रवाना झाले आहेत. आगामी काळात भारत फ्रान्स मैत्री अधिक दृढ होईल. परस्पर सहकार्य आणि फलनिष्पत्तीच्या दृष्टीनं हा दौरा महत्वाचा ठरला असं पंतप्रधानांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. पॅरिस भेटीत काल पंतप्रधानांनी विवाटेक 2026 परिषदेला संबोधित केलं. तसंच पॅरिस इथल्या भारतीय समुदायालाही संबोधित केलं. भारत आणि नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं केंद्र म्हणून उदयाला येत आहे असं सांगून जागतिक नवोन्मेषकांना भारतासमवेत काम करण्याचं आणि सर्वांसाठी योगदान देण्याचं आवाहन पंतप्रधानांनी विवाटेक परिषदेत केलं. तर भारत आज नवोन्मेष तंत्रज्ञान आणि सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून भावी पिढ्यांसाठी संधी निर्माण करत आहे असं पंतप्रधान मोदी यांनी पॅरिस इथल्या भारतीय समुदायाला संबोधित करताना सांगितलं. अनिश्चितता आणि परिवर्तनाच्या काळात भारत फ्रान्स यांच्यातील भागीदारी ही विश्वास स्थैर्य आणि सहकार्य यांचा सशक्त आधारस्तंभ असल्याचं मोदी म्हणाले. पुढील वर्षी दोन्ही देश तृष्णा या उपग्रहाचं प्रक्षेपण करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींना हिंदीतून निरोप देणारी चित्रफीत प्रसिद्ध केली. त्यामध्ये प्रिय मित्र अशी सुरुवात करून मोदी यांचा हा दौरा फलदायी ठरल्याचं आणि पुढील वर्षी फेब्रुवारीत पुन्हा भेटण्यास उत्सुक असल्याचं संदेशात नमूद केलं आहे. दिल्लीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी वितरित होणार आहे. याचा लाभ 15 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना होणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्टपासून या योजनेअंतर्गत 63 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना औपचारिक रोजगार मिळवून दिले गेले. त्यामध्ये 30% महिला आहेत असं कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी सांगितलं. ज्या तरुणांना पहिली सरकारी नोकरी मिळेल त्यांना 15,000 रुपयांपर्यंतचं प्रोत्साहनपर अनुदान 2 हप्त्यांमध्ये वितरित केलं जाणार आहे असंही मांडवीय यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता जारी करतील. देशभरातील जवळपास 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 18,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट जमा होणार आहे अशी माहिती कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं दिली आहे. हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथं होणाऱ्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधानांच्या हस्ते कृषी क्षेत्रातील महत्वाच्या उपक्रमांची सुरुवात होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मध्य प्रदेशमध्ये आंतरराष्ट्रीय सिकल सेल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यानंतर ओडिशामध्ये त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन होणार आहे. प्रजापती ब्रह्मकुमारी संस्थेनं आयोजित केलेल्या आध्यात्मिक जागृतीद्वारे आदिवासी समाजाचं सक्षमीकरण या कार्यक्रमाला राष्ट्रपती काल उपस्थित राहिल्या. निसर्गाशी आणि आध्यात्मिक मूल्यांशी निगडीत जीवनशैली असलेल्या आदिवासी समुदायाचं सक्षमीकरण हे विकसित भारतासाठी महत्वाचं असल्याचं राष्ट्रपती यावेळी बोलताना म्हणाल्या. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तान आणि ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशननं जम्मू आणि काश्मीरचा केलेला उल्लेख आणि त्याबाबत केलेले आरोप भारतानं स्पष्ट शब्दात फेटाळून लावले आहेत. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेची 62वी परिषद काल झाली. जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता आहे आणि सदैव राहील असं ठाम प्रतिपादन या परिषदेत भारतानं केलं. पाकिस्तान सातत्यानं दहशतवादाला खतपाणी घालत आहे. पाकिस्तानात अनेक अंतर्गत समस्या आहेत. त्याचबरोबर पाकव्याप्त काश्मीरमध्ये अशांतता वाढली आहे. या सगळ्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तान असले अपप्रचार करत आहे अशा शब्दात संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या स्थायी मिशनच्या प्रथम सचिव अनुपमा सिंह यांनी पाकिस्तानला फटकारलं. इराणी बंदरं आणि किनारपट्टीच्या भागात ये जा करणाऱ्या जहाजांवर लावलेली सागरी नाकेबंदी अमेरिकेनं उठवली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार ही नाकेबंदी उठवल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं स्पष्ट केलं आहे. इराणशी जवळपास चार महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी आणि या क्षेत्रातील तणाव कमी करण्यासाठी अध्यक्ष ट्रम्प यांनी एका महत्वपूर्ण सामंजस्य करारावर काल स्वाक्षरी केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही घोषणा करण्यात आली आहे. नाकेबंदी उठवण्यात आली असली तरी कराराच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी अमेरिकेचं नौदल या भागात तैनात राहणार असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. दरम्यान इराण आणि अमेरिका यांच्यातला सामंजस्य करार एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे. सशक्त इराणचा स्पष्ट संदेश यातून अधोरेखित होतो असं इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांनी म्हटलं आहे. दोन देशांमध्ये परस्पर आदर असेल तरच शांतता प्रस्थापित होऊ शकते असं पेझेशकियान यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आजपासून 3 दिवसांच्या लडाख दौऱ्यावर जात आहेत. हा त्यांचा पहिलाच अधिकृत लडाख दौरा आहे. या भेटीदरम्यान ते उद्या स्वमदत गटांशी संवाद साधणार आहेत. तसंच सीमेलगतच्या भागात व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रमाअंतर्गत झालेल्या विकास कामांची पाहणी करणार आहेत.

उपराष्ट्रपती लेहमध्ये 21 जून रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्तच्या कार्यक्रमात देखील सहभागी होणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांची दिल्लीत भेट घेतली. यासंदर्भात समाज माध्यमांवर लिहिलेल्या संदेशात उभय देशांमधील सहकार्य अधिक बळकट करण्याबाबत विशेषतः दहशतवाद आणि अंमली पदार्थांच्या तस्करीला तोंड देणं यासंदर्भात दोन्ही नेत्यांदरम्यान सविस्तर चर्चा झाल्याचं नमूद केलं. शहा यांनी आपल्या संदेशात दोन्ही देशांदरम्यान जागतिक धोरणात्मक भागीदारी बळकट करून या द्विपक्षीय संबंधांचा फायदा दोन्ही देशातील जनतेला मिळवून देण्यास दोन्ही देश कटिबद्ध असल्याचं म्हटलं आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी 4 राज्यांसाठी तेलबिया आणि कडधान्य यांच्या किमान आधारभूत किमतीवर आधारित मोठ्या प्रमाणावरील खरेदीला मंजुरी दिली आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार तामिळनाडू, गुजरात, उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यांमध्ये ही खरेदी केली जाणार आहे. रविवारी होत असलेल्या नीट पुनर्परीक्षेच्या तयारीचा आढावा काल शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी घेतला. या बैठकीत पुनर्परीक्षा मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात पार पडण्यासाठी सर्व आवश्यक व्यवस्था सुनिश्चित करण्याचे निर्देश सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या महासंचालकांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय नियंत्रण कक्षाला अहवाल देण्यासाठी मंत्रालयाद्वारे नियुक्त केलेले अधिकारी विविध राज्यात तैनात केले जातील असं प्रधान यावेळी म्हणाले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते नागपूरमध्ये अंबाझरी इथं यंत्र इंडिया लिमिटेडच्या आवारात 10,000 टन क्षमतेच्या अल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची पायाभरणी ते उद्या होणार आहे. संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी ही महत्वाची राष्ट्रीय संपत्ती आहे. संरक्षण आणि अवकाश क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अल्युमिनियमचे साचेबद्ध भाग तयार करण्यासाठी देशाची क्षमता यामुळे वृद्धिंगत होणार आहे असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत कालच्या सामन्यात भारतानं वर्चस्व गाजवलं. गतविजेत्या हाँगकाँग चीन संघाचा 3-1 असा पराभव करत भारतानं अंतिम फेरीत धडक मारली. चीन ए आणि कोरिया यांच्यातील दुसऱ्या उपांत्य सामन्यातील विजेत्या संघाशी उद्या भारताची अंतिम सामन्यात गाठ पडेल. भारताचा पंकज अडवाणी आणि आदित्य मेहता यांनी उत्तम खेळ केला. न्यूझीलंडमध्ये होत असलेल्या FIH महिला राष्ट्रीय करंडक हॉकी स्पर्धेत काल भारतानं उरुग्वेचा 3-2 असा पराभव केला. उरुग्वेच्या सुरुवातीच्या गोलनंतर भारतानं पुनरागमन करत बाजी मारली. भारताच्या दीपिकानं 2 तर दीपिका सोरेंगनं 1 गोल केला. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या ब गटातल्या सामन्यात कॅनडानं काल रात्री कतारवर 6-0 अशी मात केली. कॅनडाच्या जोनाथन डेव्हिडनं 3 गोल केले. तत्पूर्वी अ गटामध्ये चेकिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. हवामान. महाराष्ट्रासह तेलंगण, उत्तर प्रदेशात आजही उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच कोकण, गोवा आणि ओडिशामध्ये उष्ण आणि दमट हवामान राहणार आहे, तर आसाम, मेघालय, सिक्कीममधील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उर्वरित देशभरात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. फ्रान्स आणि स्लोवेकिया दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीकडे रवाना. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी आज पंतप्रधान वितरित करणार. संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत पाकिस्ताननं जम्मू आणि काश्मीरबाबत केलेले आरोप भारतानं स्पष्ट शब्दात फेटाळले. आणि इराणी बंदरं आणि सागरी भागात ये जा करणाऱ्या जहाजांवरील सागरी नाकेबंदी अमेरिकेकडून मागे. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

हे गीत दशरथ पुजारी यांनी गायलं होतं आणि गीतरचना होती मधुकर जोशी यांची. भावधारा सुगम संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

राजेश शर्भाते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत 2047 पूर्वीच देश सिकलसेल अॅनिमियाचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार. नागपूरजवळ अंबाझरी इथं 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस यंत्राची संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते पायाभरणी. आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप सुरू. विकसित भारत 2047 या राष्ट्रीय उद्दिष्टापूर्वीच देश सिकलसेल अॅनिमिया या आजाराचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. ते आज मध्य प्रदेशात ओंकारेश्वर इथं आंतरराष्ट्रीय सिकलसेल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. आदिवासी समुदायामध्ये या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांचं आवाहनही राष्ट्रपतींनी यावेळी केलं. राष्ट्रीय सिकलसेल अॅनिमिया निर्मूलन मोहिमेअंतर्गत मध्य प्रदेश सरकारनं मिळवलेल्या यशाबद्दल राष्ट्रपतींनी त्यांचं कौतुक केलं. कार्यक्रमादरम्यान राष्ट्रपती मुर्मू यांनी राष्ट्रीय सिकलसेल अॅनिमिया निर्मूलन मोहीम 2047 अंतर्गत आयोजित एका विशेष प्रदर्शनाला भेट दिली. यानंतर त्या ओडिशातील रायरंगपूर इथं विविध विकास कामांचं उद्घाटन करणार आहेत. यात एम्स भुवनेश्वर आयोजित वैद्यकीय शिबिर, खाणकाम बाधित गावांसाठी नळानं पाणीपुरवठा करणारी योजना आणि एका विशेष सर्किट हाऊसचा समावेश आहे. दौऱ्याच्या पुढच्या टप्प्यात राष्ट्रपती मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 20 जून रोजी ओडिशात मयूरभंज जिल्ह्यातील पहाडपूर गावाला भेट देतील. 21 जून रोजी राष्ट्रपती जबलपूर येथील आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्यात सहभागी होतील आणि राणी दुर्गावती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील. 22 जून रोजी त्या कुनो राष्ट्रीय उद्यानाला भेट देतील. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नवी दिल्लीत परतले आहेत. आगामी काळात भारत फ्रान्स मैत्री अधिक दृढ होईल, परस्पर सहकार्य आणि फलनिष्पत्तीच्या दृष्टीनं हा दौरा महत्वाचा ठरला असं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. पॅरिस भेटीत काल प्रधानमंत्र्यांनी विवा टेक 2026 परिषदेला संबोधित केलं, तसंच पॅरिस इथल्या भारतीय समुदायालाही संबोधित केलं. भारत नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं केंद्र म्हणून उदयाला येत आहे असं सांगून जागतिक नवोन्मेषकांना भारतासमवेत काम करण्याचं आणि सर्वांसाठी योगदान देण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी विवाटेक परिषदेत केलं. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. देशभरात 200 ठिकाणी प्रामुख्यानं औद्योगिक आणि रोजगार केंद्र असलेल्या भागात हा कार्यक्रम होणार आहे. प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणं अशा दोन भागात ही योजना राबवली जाणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्टपासून या योजनेअंतर्गत 63 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना औपचारिक रोजगार क्षेत्रात आणलं गेलं असून त्यापैकी जवळपास 30% महिला असल्याचं कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर इथं महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या सभागृहात या कार्यक्रमाच्या प्रसारणाची व्यवस्था करण्यात आली होती. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 23व्या हप्त्याचं वितरण उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथून करणार आहेत. या हप्त्यानंतर फेब्रुवारी 2019 सुरू झालेल्या पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना मिळालेल्या रकमेचा आकडा 4,46,00,000 टप्पा ओलांडेल. पश्चिम बंगालमध्ये शेतीसंबंधी अनेक योजनांचा आरंभही उद्या प्रधानमंत्री करणार आहेत. यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना, पुनर्रचित हवामान

0: आधारित पीक विमा योजना यांचा समावेश आहे. डिजिटल कृषी अंतर्गत अॅग्रीस्टेक या योजनेचाही उद्या ते आरंभ करतील. पुरुलिया, दार्जिलिंग, अलीपूरद्वार आणि झारग्राम या जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा आरंभही मोदी करणार आहेत. या निमित्तानं देशभरात पीएम किसान उत्सव दिवस हा विशेष कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला देशभरातून 1 कोटी शेतकरी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित राहतील असं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते आज नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस या यंत्राची पायाभरणी करण्यात आली. देशाच्या संरक्षण सामग्री उत्पादनासाठी ही एक्सट्रुजन प्रेस अत्यंत महत्वाची मानली जाते. संरक्षण क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारं उच्च दर्जाचं अॅल्युमिनियम एक्सट्रुजन बनवण्याची क्षमता या प्रेसमुळे वाढणार असून यामुळे स्वदेशी उत्पादनाला चालना मिळेल असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईची परिवहन सेवा असलेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून बेमुदत संप सुरू केला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प सामावून घ्यावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित आर्थिक लाभ तातडीनं देण्यात यावेत, 7व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी 12 कर्मचारी संघटनांच्या वतीनं हा संप पुकारण्यात आला आहे. या संपामुळे मुंबईतल्या 27 बेस्ट डेपोमधून एकही बस बाहेर पडली नाही. या संपामुळे सकाळी आपापल्या कार्यालयांकडे निघालेल्या लाखो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. बेस्टच्या संपामुळे टॅक्सी, रिक्षा आणि इतर वाहनांचा आधार घ्यावा लागला. बेस्ट संपामुळे मुंबईच्या मेट्रो सेवांवरही मोठा ताण आल्याचं दिसून आलं. बेस्ट उपक्रमाच्या 2,766 बसेसपैकी केवळ 38 बसेस रस्त्यावर धावत असून 6 ठिकाणी कामगारांनी बसेसवर दगडफेक केल्यामुळे बसेसचं नुकसान झाल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं दिली आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बेस्ट मालमत्तेचं नुकसान आणि वाहतुकीत व्यत्यय आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. नीट यूजी फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीएननं एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरू केली आहे. परीक्षेसंदर्भातली सर्व अधिकृत माहिती 7827980287 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. आपल्या व्हॉट्सअपवर परीक्षेसंबंधी कोणताही संदेश आल्यास ब्ल्यू व्हेरिफिकेशन टिक आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं नाव असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. नीट यूजीची फेरपरीक्षा येत्या रविवारी होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 21 जूनच्या परीक्षेसाठी आपलं हॉल तिकीट याआधी डाऊनलोड केलं आहे त्यांना पुन्हा ते डाऊनलोड करण्याची गरज नसल्याचंही चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. 3 मे रोजीच्या परीक्षेसाठीचं डाऊनलोड केलेलं हॉल तिकीट या परीक्षेला चालणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. मिझोरममध्ये मतदार याद्या सखोल पुनरीक्षणात सर्व राज्यांमध्ये आघाडी घेतली असून तब्बल 8,75,000 मतदारांच्या SRI डिजिटलायझेशनचं काम पूर्ण झालं आहे. याद्वारे 95% मतदारांचं पुनरीक्षण पूर्ण झालं आहे. मिझोरममधल्या 11 जिल्ह्यांमध्ये 100% मतदारांचं डिजिटलायझेशन पूर्ण झाल्याची माहिती राज्याचे संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिली आहे. मणिपूरमध्ये सुरक्षा दलाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे राज्यात मोठी शोध मोहीम राबवण्यात आली असून या दरम्यान विविध भूमिगत संघटनांच्या 10 सदस्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या कारवाईत अपहरण झालेल्या एका व्यक्तीचीही सुटका करण्यात आली आहे. इन्फाळ पूर्व जिल्ह्यात जागोजागी हातबॉम्ब पेरणाऱ्या KCP या संघटनेच्या 4 सदस्यांनाही अटक करण्यात आली आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मेक्सिकोनं आज ग्वालहारा स्टेडियमवर दक्षिण कोरियाला 1-0 पराभूत करून बाद फेरीच्या 32 संघांच्या फेरीत पात्र ठरणारा पहिला देश बनण्याचा मान मिळवला. मेक्सिकोनं 50व्या मिनिटाला निर्णायक गोल केला. याआधी काल रात्री झालेल्या ब गटातील सामन्यात कॅनडानं कतारचा 6-0 पराभव केला तर अ गटात झेक प्रजासत्ताक आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 1-1 असा सामना बरोबरीत सुटला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत 2047 पूर्वीच देश सिकल सेल अॅनिमियाचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार. नागपूरजवळ अंबाझरी इथं 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस यंत्राची संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते पायाभरणी आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: कैसे लिखते होंगे जरा विचार करते हैं. तब तक सुनते हैं ये अगला गीत जो बड़ा सुंदर सा है, दोस्ती फिल्म से है ना, मोहम्मद रफी की आवाज है, लक्ष्मीकांत प्यारेलाल का संगीत है, मजरूर सुल्तानपुरी के बोल हैं. पर इस सब के साथ में आप बताइएगा मजरूर सुल्तानपुरी की कौन सी रचना है जो आपको मजबूर कर देती है बस पर बस ही उनको सुनने के लिए या उनको समझने के लिए, जरूर से बताइएगा. तब तक सुनते हैं ये वाला गीत.

आकाशवाणी मुंबई राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत 2047 पूर्वीच देश सिकल सेल अॅनिमियाचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार. नागपूरजवळ अंबाझरी इथं 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी. आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू. विकसित भारत 2047 या राष्ट्रीय उद्दिष्टापूर्वीच देश सिकल सेल अॅनिमिया या आजाराचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. ते आज मध्य प्रदेशात ओंकारेश्वर इथं आंतरराष्ट्रीय सिकल सेल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. आदिवासी समुदायांमध्ये या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांचं आवाहनही राष्ट्रपतींनी यावेळी केलं. यानंतर त्या ओडिशातील रायरंगपूर इथं विविध विकास कामांचं उद्घाटन करणार आहेत. त्यात एम्स भुवनेश्वर आयोजित वैद्यकीय शिबिर, खाणकाम बाधित गावांसाठी नळाने पाणी पुरवठा करणारी योजना आणि एका विशेष सर्किट हाऊसचा समावेश आहे. दौऱ्याच्या पुढच्या टप्प्यात राष्ट्रपती मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 20 जून रोजी ओडिशात मयूरभंज जिल्ह्यातील पहाडपूर गावाला भेट देतील. 21 जून रोजी राष्ट्रपती जबलपूर येथील आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्यात सहभागी होतील आणि राणी दुर्गावती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील. 22 जून रोजी त्या कुनो राष्ट्रीय उद्यानाला भेट देतील. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. देशभरात 200 ठिकाणी प्रामुख्यानं औद्योगिक आणि रोजगार केंद्र असलेल्या भागात हा कार्यक्रम होणार आहे. प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणं अशा दोन भागात ही योजना राबवली जाणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्टपासून या योजनेअंतर्गत 63 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना औपचारिक रोजगार क्षेत्रात आणलं गेलं असून त्यापैकी जवळपास 30% महिला असल्याचं कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर इथं महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या सभागृहात या कार्यक्रमाच्या प्रसारणाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 23व्या हप्त्याचं वितरण उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथून करणार आहेत. या हप्त्यानंतर 2019 सुरू झालेल्या पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना मिळालेल्या रकमेचा आकडा 4,46,00,000 टप्पा ओलांडेल. पश्चिम बंगालमध्ये शेतीसंबंधी अनेक योजनांचा प्रारंभही उद्या प्रधानमंत्री करणार आहेत. यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना, पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना यांचा समावेश आहे. डिजिटल कृषी अंतर्गत अॅग्रीस्टेक या योजनेचाही उद्या ते आरंभ करतील. पुरुलिया, दार्जिलिंग, अलीपूरद्वार आणि झारग्राम या जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा आरंभही मोदी करणार आहेत. या निमित्तानं देशभरात पीएम किसान उत्सव दिवस हा विशेष कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला देशभरातून 1 कोटी शेतकरी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित राहतील असं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. देशाचं संरक्षण उत्पादन मागील वर्षात विक्रमी 1,78,000 कोटी रुपयांहून अधिक झालं तर देशांतर्गत उत्पादनामुळे संरक्षण क्षेत्रातील निर्यात 40,000 कोटी रुपयांवर पोहोचली असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते आज नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची पायाभरणी करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. या प्रकल्पात तयार होणारे सुटे भाग केवळ शस्त्रास्त्रांमध्येच नव्हे तर रेल्वे, इस्रो, डीआरडीओ यासारख्या संस्थांच्या यंत्रसामग्रीत देखील वापरले जातील असंही त्यांनी सांगितलं. ही कंपनी सध्या मिनी रत्न श्रेणीमध्ये असून लवकरच ही कंपनी महारत्नचा दर्जा मिळवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या महत्वाच्या प्रकल्पामुळे अॅल्युमिनियम एक्सट्रुजन घटकांच्या आयातीवरील देशाचं अवलंबित्व कमी होऊन आत्मनिर्भर

0: भारत संकल्पनेअंतर्गत स्वदेशी उत्पादनाला पाठबळ मिळणार आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या प्रकल्पामुळे नागपूरसह विदर्भातल्या संरक्षण निर्मिती परिसंस्थेला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
1: हमारी जो सरकार की कंपनी आहे, हमारी जो PSUs आहे, ये नई नई टेक्नोलॉजीज डेव्हलप कर रही है, एक दूसरे के साथ कोलैबोरेट कर रही है, एक दूसरे को साथ में लेकर नई क्षमताएं तैयार कर रही है. मैं ऐसा मानता हूं कि ये भी नए भारत की तस्वीर आज हमारी रक्षा विभाग की PSUs के माध्यम से हमको देखने को मिलती है, इसलिए उनको भी बहुत बहुत बधाई देता हूं.
0: राष्ट्रीय चाचणी केंद्राच्या सूक्ष्म जीवशास्त्रीय चाचणी प्रयोगशाळेचं उद्घाटन आज मुंबईत केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते झालं. या ठिकाणी बहुमजली निवासी संकुलाच्या प्रकल्पाचं भूमिपूजनही त्यांनी केलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या एरिक सॅटेलाईट केंद्राचं आणि गाझियाबाद इथल्या राष्ट्रीय चाचणी केंद्रातल्या बूट चाचणी सुविधेचं दुरुस्त पद्धतीनं त्यांनी उद्घाटन केलं. जागतिक परिस्थिती अस्थिर आणि जागतिक व्यवस्था कमकुवत झालेली असताना गुणवत्तेची खात्री देऊन भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्यात या चाचणी सुविधा महत्वाची भूमिका बजावतील असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यावेळी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईची परिवहन सेवा असलेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून बेमुदत संप सुरू केला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प सामावून घ्यावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित आर्थिक लाभ तातडीनं देण्यात यावेत, सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी 12 कर्मचारी संघटनांच्या वतीनं हा संप पुकारण्यात आला आहे. या संपामुळे मुंबईतल्या 27 बेस्ट डेपोमधून एकही बस बाहेर पडली नाही. या संपामुळे सकाळी आपापल्या कार्यालयाकडे निघालेल्या लाखो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. बेस्टच्या संपामुळे टॅक्सी, रिक्षा आणि इतर वाहनांचा आधार घ्यावा लागला. बेस्ट संपामुळे मुंबईच्या मेट्रो सेवांवरही मोठा ताण आल्याचं दिसून आलं. बेस्ट उपक्रमाच्या 2766 बसेसपैकी केवळ 38 बसेस रस्त्यावर धावत असून 6 ठिकाणी कामगारांनी बसेसवर दगडफेक केल्यामुळे बसेसचं नुकसान झाल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं दिली आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बेस्ट मालमत्तेचं नुकसान आणि वाहतुकीत व्यत्यय आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. सलग 5 सत्रात तेजी नोंदवल्यानंतर देशातल्या शेअर बाजारात आज घसरण दिसून येत आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांच्या समभागात झालेल्या घसरणीमुळे शेअर बाजारात घसरण दिसून येत आहे. सध्या सेन्सेक्स 700 अधिक अंकांनी घसरला असून 76,650 अंकांच्या आसपास व्यवहार सुरू आहेत. निफ्टी सुमारे 200 अंकांनी घसरला असून 24,000 आसपास व्यवहार सुरू आहेत. नीट यूजी फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTN एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरू केली आहे. परीक्षेसंदर्भातील सर्व अधिकृत माहिती 7827980287 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. आपल्या व्हॉट्सअपवर परीक्षेसंबंधी कोणताही संदेश आल्यास ब्ल्यू व्हेरिफिकेशन टिक आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं नाव असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. नीट UGची फेरपरीक्षा येत्या रविवारी होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 21 जूनच्या परीक्षेसाठी आपलं हॉल तिकीट याआधी डाऊनलोड केलं आहे त्यांना पुन्हा ते डाऊनलोड करण्याची गरज नसल्याचं चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. 3 मे रोजीच्या परीक्षेसाठीचं डाऊनलोड केलेलं हॉल तिकीट या परीक्षेला चालणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत 2047 पूर्वीच देश सिकल सेल अॅनिमियाचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार. नागपूरजवळ अंबाझरी इथं 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

आपण ऐकत होता विविध भारतीची प्रसारण सेवा. हे आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. FM 89.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सायंकाळचे 5 वाजलेत. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 29 जेष्ठ शके 1948, अर्थात 19 जून 2024. आमच्या प्रसारणसभेत मी निलेश जोशी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. सुरुवातीला जाणून घेऊयात आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी. या रूपरेषेनंतर लगेचच आपण ऐकू शकाल मराठी चित्रपट संगीत. सायंकाळी 5:10 माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात होणाऱ्या रोजगार मेळावा 2026 या कार्यक्रमाचं थेट प्रसारण कार्यक्रम संपेपर्यंत आपण ऐकू शकाल. त्यामुळे 5:30 प्रसारित होणारा ललित लेख आपण ऐकू शकणार आहात उद्या 20 जूनला सायंकाळी 5:30. 6 दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतील बातम्या आम्ही सहक्षेपित करू. 6:05 नाट्यसंगीत, 6:25 उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा, आजचा सुविचार, हवामानाचा अंदाज आणि कृषी सल्ला. 6:30 वेळ आहे भक्तिसंगीताची. 7:00 मुंबई केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर 7:10 रात्री 11:10 मुंबईच्या अस्मिता वाहिनीचे विविध कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दरम्यान रात्री 9 ते

10 या वेळेत विविध भारतीच्या कार्यक्रमांचा आपण आनंद घेऊ शकाल. श्रोतेहो, ही होती आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आपण ऐकताय आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राची प्रसारण सेवा FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सायंकाळचे 5:02 होत आहेत आणि मी तुमच्यासोबत आहे निलेश जोशी. ऐकूयात मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमाची सुरुवात करूयात उषा मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांच्या स्वरात, मुरलीधर गोडे यांची रचना, संगीत ऋषीराज यांचं, चित्रपट बन्या बापू.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: श्रोते हो, यानंतर ऐकूयात उषा मंगेशकर यांच्या स्वरात जगदीश केवडकर यांची रचना, राम कदम यांचं संगीत आणि चित्रपट चंदनाची चोळी अंग अंग जाळी.

0: 10 लाखांची लॉटरी मला. वाव.
1: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
2: आरबीआय सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा.
4: श्रोतो, याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथं समाप्त होतोय. FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. सायंकाळचे 5:10 होत आहेत. आता ऐकूयात माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात होणाऱ्या रोजगार मेळावा 2026 या कार्यक्रमाचं थेट प्रसारण. जाऊयात दिल्ली केंद्राच्या स्टुडिओत.
5: स्थितीत विज्ञान भवन नवी दिल्ली इथे आयोजित कार्यक्रमाचं थेट प्रसारण आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो, आपण ऐकत होता माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात होणाऱ्या रोजगार मेळावा 2026 कार्यक्रमाचं थेट प्रसारण. श्रोतेहो, आपण ऐकताय आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राची प्रसारण सेवा FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सायंकाळचे 6:33 झाली आहेत आणि मी तुमच्यासोबत आहे निलेश जोशी. वेळ झाली आहे भक्तिसंगीत कार्यक्रमाची. मनाला शांतता, आत्म्याला समाधान आणि जीवनाला सकारात्मक ऊर्जा देणारी भक्ती हीच आपल्या संस्कृतीची खरी ताकद आहे. आजच्या या भक्तिसंगीत कार्यक्रमात ऐकूयात काही निवडक भक्तिगीतं जी आपल्या मनाला भक्तीच्या सुरांनी प्रसन्न करतील. सुरुवात करूयात देवकी पंडित यांनी गायलेल्या संत तुकाराम महाराजांच्या या अभंगरचनेनं, संगीत रवींद्र खसनीस यांचं.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: म्हणजे जर तुमचं हे सगळं आहार विहार, तुमचं चालणं बोलणं खाणं पिणं हे जर तुमचं नियंत्रण नसेल या गोष्टीवरती, तर तुम्हाला योग करून त्याचा जो फायदा पाहिजे तो तुम्हाला मिळणार नाही.
2: श्रोते हो, जागतिक योग दिनाच्या निमित्तानं विशेष मुलाखत प्रसारित करतोय योग एक सहज सुंदर जीवनशैली याविषयी योग प्रशिक्षक श्रीयुत विद्याधर पाटणकर यांच्याशी शिल्पा निगुडकर यांनी साधलेला संवाद जरूर ऐका. रविवारी 21 जून रोजी सायंकाळी 5:30 आपल्या आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.
3: श्रोतेय, भक्ती संगीत कार्यक्रमात यानंतर ऐकूयात संत ज्ञानेश्वर माऊलींची भक्तीरचना, संगीत रवींद्र खसनीस यांचा आणि गायक स्वर अनुराधा पौडवाल यांचा.

0: म्हणजे जर तुमचं हे सगळं आहार विहार, तुमचं चालणं बोलणं खाणं पिणं हे जर तुमचं नियंत्रण नसेल या गोष्टीवरती, तर तुम्हाला योग करून त्याचा जो फायदा पाहिजे तो तुम्हाला मिळणार नाही.
1: श्रोते हो, जागतिक योग दिनाच्या निमित्तानं विशेष मुलाखत प्रसारित करतोय योग एक सहज सुंदर जीवनशैली याविषयी योग प्रशिक्षक श्रीयुत विद्याधर पाटणकर यांच्याशी शिल्पा निगुडकर यांनी साधलेला संवाद जरूर ऐका. रविवारी 21 जून रोजी सायंकाळी 5:30 आपल्या आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM 103.6 MHz वर आणि News on AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.
2: $10,00,000 लॉटरी मला. वाव,
3: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
6: श्रोते हो, यानंतर ऐकूयात सुरेश वाडकर यांच्या स्वरात संत एकनाथ महाराजांची अभंगरचना, संगीत श्रीधर फडके यांचं.

श्रोते भक्ती संगीत आपण ऐकताय आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. यानंतरची भक्ती रचना आहे संत तुकडोजी महाराजांची, संगीत विलास पाटील यांनी दिलं आणि गायकस्वर अजित कडकडे यांचा.

श्रोते भक्ती संगीत कार्यक्रमाची सांगता करूयात एका देशभक्तीपर गीतानं. योगेश्वर यांचे शब्द, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत, गायक स्वर जयवंत कुलकर्णी, शरद जांभेकर आणि सहकाऱ्यांचा.

श्रोतो, याबरोबरच भक्ती संगीताचा कार्यक्रम इथंच समाप्त होतोय. FM 102.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. आता ठीक 7 वाजता मुंबई केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर 7:10 रात्री 11:10 मुंबईच्या अस्मिता वाहिनीचे विविध कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दरम्यान रात्री 9 ते 10 या वेळेत विविध भारतीच्या कार्यक्रमांचा आपण आनंद घेऊ शकाल. आता 7 वाजता ऐकूयात प्रादेशिक बातम्या, पण त्यापूर्वी काही जाहिराती आणि संदेश. श्रोतेहो, आता मी निलेश जोशी तुमचा निरोप घेतोय. पुन्हा भेटूया उद्याच्या प्रसारण सभेत. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते हो स्वस्थ भारत हा कार्यक्रम आपण ऐकलात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
2: श्रोते हो मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
3: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
2: अमृत कलश.
3: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
2: अंजली अनिल जक्कनवार

0: प्रियांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
1: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं आम्ही तसं केलं. तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे. आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत. आपण ऐकून पण घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही, तर आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतं.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
0: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
2: तेव्हा ऐकायला विसरू नका
0: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
2: अमृत कलश.
3: भरधाव वेगात वाहन चालवाल,
4: लाख मुलाचा जीव गमवाल,
3: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
4: जन्मभर सुखाने प्रवास कराल. वाहन वेगाने चालवू नका,
3: जीव धोक्यात घालू नका,
4: अवजड सामान वाहू नका,
3: जीव धोक्यात घालू नका.
4: वाहन चालवताना अतिभार नको,
3: उगाच जीवाला घोर नको. सुरक्षितपणे वाहन चालवा,
4: प्रवासाचा वेळ मजेत घालवा,
3: शिस्तीत वाहन नेहमी चालवा,
4: वाहतुकीची कोंडी समस्या मिटवा.
5: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 ग्रहर्सर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 7 वाजता थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. त्याआधी एक संदेश.
6: यार कोई ऐसी लाइफ इंश्योरेंस पॉलिसी बताओ जिसमें कम प्रीमियम हो, बोनस भी अच्छा मिले और भरोसे वाला भी हो.
7: PLI है ना?
8: सरकारी कर्मचारी के साथ साथ सभी प्रोफेशनल, ग्रेजुएट और डिप्लोमा होल्डर्स ले सकते हैं PLI पॉलिसी का फायदा और साथ में पोस्टल डिपार्टमेंट का भरोसा भी. अपने नजदीकी पोस्ट ऑफिस से आज ही संपर्क करें या लॉग इन करें indiapost.gov.in पर.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पदपथावरून चालणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रुपांतर करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. लढाऊ विमानं क्षेपणास्त्र आणि इतर संरक्षण सामुग्रीसाठी आवश्यक असलेल्या हलक्या अॅल्युमिनियमची निर्मिती प्रकल्पाची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी. आणि 60व्या वर्धापन दिनानिमित्त दोन्ही शिवसेनेचे मुंबईत मेळावे. चिन्हांकित पदपथावरून चालण्याचा अधिकार हा एक मूलभूत अधिकार असल्याचा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयानं आज दिला. मोटार वाहनांच्या वाहतुकीपेक्षा चिन्हांकित पदपथावरून चालण्याच्या नागरिकांच्या अधिकाराला अधिक प्राधान्य दिलं जावं असं न्यायमूर्ती पी एस नरसिम्हा आणि एस चांदूरकर यांच्या पीठानं स्पष्ट केलं. एका रस्ते अपघातासंबंधी नुकसान भरपाईच्या खटल्यावर सुनावणी करताना न्यायालयानं सांगितलं की हा अधिकार राज्यघटनेच्या कलम 19(1)(ड) अन्वये मिळणाऱ्या मुक्त संचाराच्या अधिकाराचा आणि कलम 21 अन्वये जीवन आणि स्वातंत्र्यासह इतर मूलभूत अधिकारांचाच भाग आहे. त्यामुळे रस्त्यालगत पादचाऱ्यांसाठी चिन्हांकित आणि सुस्थितीत असलेले पदपथ उपलब्ध करून देणं हे संबंधित यंत्रणाचं कर्तव्य आहे असंही न्यायालयानं सांगितलं. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रुपांतर करेल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. ही भारतातल्या तरुणांना सक्षम करण्याच्या आणि रोजगारावर आधारित विकासाकरता पोषक वातावरण निर्माण करण्याच्या दिशेनं टाकलेलं एक महत्वपूर्ण पाऊल आहे. या योजनेच्या आतापर्यंतच्या यशाबद्दल प्रधानमंत्री म्हणाले,
1: प्रधानमंत्री विकसित भारत योजना के सहयोग से अब तक करीब 70 लाख जॉब सृजित हुई है. करीब 20 लाख युवा अपनी पहली नौकरी के 6 महीने पूरे भी कर चुके हैं और आज इन्हीं में से करीब 10 लाख युवा साथियों को अपनी पहली नौकरी में 6 महीना पूरा करने पर इस योजना के तहत उसके लाभार्थ के नाते इंसेंटिव भी मिल चुका है. 2000 करोड़ रुपए से अधिक की राशि सीधे उनके बैंक खातों में पहुंची है.
0: प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणं अशा दोन भागात ही योजना राबवली जाणार आहे. ऑपरेशन सिंदूरच्या यशात स्वदेशी उपकरणांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्याचप्रमाणे हे अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस देशाला संरक्षण प्रणालीसह इतर धोरणात्मक उद्योगांसाठी भारताला स्वावलंबी बनवेल असा ठाम विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे. नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात आज 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस या यंत्राची पायाभरणी सिंह यांच्या हस्ते करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. ही यंत्रणा आधुनिक लढाऊ विमानं क्षेपणास्त्र आणि प्रगत अंतराळ संशोधन उपक्रमांसाठी वजनाला हलक्या आणि मजबूत धातूची निर्मिती करेल. त्यामुळे महत्वाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुशन्सच्या आयातीवरचं अवलंबित्व कमी होऊन देशांतर्गत पुरवठा साखळी बळकट व्हायला मदत मिळेल. तसंच स्वदेशी उत्पादनांच्या माध्यमातून धोरणात्मक क्षेत्रांमधल्या भविष्यातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सहाय्यक ठरेल असं ते म्हणाले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या महत्वाच्या प्रकल्पामुळे अॅल्युमिनियम एक्सट्रुडेड घटकांच्या आयातीवरचं देशाचं अवलंबित्व कमी होऊन आत्मनिर्भर भारत संकल्पनेअंतर्गत स्वदेशी उत्पादनाला पाठबळ मिळणार आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
2: हमारी जो सरकार की कंपनी आहे, हमारी जो पीएसयूज है, ये नई नई टेक्नोलॉजीज डेव्हलप कर रही है, एक दूसरे के साथ कोलॅबोरेट कर रही है, एक दूसरे को साथ में लेकर नई क्षमताएं तैयार कर रही है. मैं ऐसा मानता हूं कि ये भी नए भारत की तस्वीर आज हमारी रक्षा विभाग की पीएसयूज के माध्यम से हमको देखने को मिलती है. इसलिए उनको भी बहुत बहुत बधाई देता हूं.
0: या प्रकल्पामुळे नागपूरसह विदर्भातल्या संरक्षण निर्मिती परिसंस्थेला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय चाचणी केंद्राच्या सूक्ष्मजीवशास्त्रीय चाचणी प्रयोगशाळेचं उद्घाटन आज मुंबईत केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते झालं. या ठिकाणी बहुमजली निवासी संकुलाच्या प्रकल्पाचं भूमिपूजनही त्यांनी केलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या ऑरिक सॅटेलाईट केंद्राचं आणि गाझियाबाद इथल्या राष्ट्रीय चाचणी केंद्रातल्या बूट चाचणी सुविधेचं उद्घाटन त्यांनी दूरस्थ पद्धतीनं केलं. जागतिक परिस्थिती अस्थिर आणि जागतिक व्यवस्था कमकुवत झालेली असताना गुणवत्तेची खात्री देऊन भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्यात या चाचणी सुविधा महत्वाची भूमिका बजावतील असं प्रतिपादन जोशी यांनी यावेळी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेनेचा आज 60वा वर्धापन दिन आहे. वर्धापन दिनाचा कार्यक्रम शिवसेनेनं गोरेगाव नेस्को इथं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं शिव इथल्या षणमुखानंद सभागृहात आयोजित केला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या माध्यमात प्रसारित होत आहेत. अशावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये याची खबरदारी घेण्याची सूचना गुन्हे अन्वेषण विभागानं पोलीस उपायुक्तांना दिली आहे. मुंबईची परिवहन सेवा असलेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून बेमुदत संप सुरू केला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प सामावून घ्यावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं प्रलंबित आर्थिक लाभ तातडीनं द्यावेत, 7व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी 12 कर्मचारी संघटनांनी हा संप पुकारला आहे. या संपामुळे मुंबईतल्या 27 बेस्ट डेपोंमधून एकही बस बाहेर पडली नाही. या संपामुळे सकाळी आपापल्या कार्यालयाकडे निघालेल्या लाखो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. बेस्टच्या संपामुळे टॅक्सी, रिक्षा आणि इतर वाहनांचा आधार घ्यावा लागला. बेस्ट संपामुळे मुंबईच्या मेट्रो सेवांवरही मोठा ताण आल्याचं दिसून आलं. बेस्ट उपक्रमाच्या 2766 बसेसपैकी केवळ 38 बसेस रस्त्यावर धावत असून 6 ठिकाणी कामगारांनी बसेसवर दगडफेक केल्यामुळे बसचं नुकसान झाल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं दिली आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बेस्ट मालमत्तेचं नुकसान आणि वाहतुकीत व्यत्यय आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी क्रांतिकारी

0: शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी 4 दिवसापासून बुलडाणा इथं सुरू केलेलं अन्नत्याग आंदोलन आज स्थगित केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून मंत्री गिरीश महाजन यांनी आज तुपकर यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांविषयी तात्काळ सकारात्मक विचार करून निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं. त्यानंतर महाजन यांच्या हस्ते फळांचा रस घेऊन तुपकर यांनी उपोषण सोडलं. मात्र आपली शेतकऱ्यांसाठीची लढाई यापुढेही सुरू राहील. काही कालावधीसाठी आंदोलन स्थगित केलं आहे असं तुपकर यांनी सांगितलं. बुलडाणा जिल्ह्यात प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचं शोषण रोखण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी पोष कायद्याअंतर्गत तक्रार समित्यांची तातडीनं स्थापना करून केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व महिला भूमिक योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोचवावा असे निर्देश राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी दिले आहेत. त्या जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महिला सुरक्षा कायदे आणि विविध कल्याणकारी योजनांच्या आढावा बैठकीत बोलत होत्या. नीट यूजी फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीएनं एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरू केली आहे. परीक्षेसंदर्भातली सर्व अधिकृत माहिती 7827980287 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. व्हॉट्सअप क्रमांक पुन्हा एका 7827980287. हवामान. गेल्या 24 तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट होती. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पदपथावरून चालणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रुपांतर करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि इतर संरक्षण सामुग्रीसाठी आवश्यक असलेल्या हलक्या अॅल्युमिनियम निर्मिती प्रकल्पाची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी आणि 60व्या वर्धापन दिनानिमित्त दोन्ही शिवसेनेचे मुंबईत मेळावे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 7:10 झाली आहेत.

श्रोतेहो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्त्व याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत, आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्त्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप्सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 7:15 वाजलेत. आता वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, एका सशक्त देशाची ताकद असते तिथली तरुण पिढी. पण याच पिढीला जेव्हा अंमली पदार्थांचं ग्रहण लागतं तेव्हा फक्त एक आयुष्य नाही तर अख्खा देश अंधाराकडे वाटचाल करतो. पण या अंधाराला समूळ नष्ट करण्यासाठी भारत सरकारनं ड्रग्ज आणि नशामुक्त भारत अभियान अधिक तीव्र केलं आहे. अंमली पदार्थांचं सेवन आणि त्यामुळे होणारे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम याविषयी समाजात जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 26 जूनला आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी आणि अवैध तस्करी विरोधी दिन साजरा केला जातो. याच निमित्तानं देशभरात 17 जून ते 26 जून या दरम्यान नशामुक्त भारत सप्ताह पाळला जात आहे. या सप्ताहाचा उद्देश एकच आहे, प्रत्येक घराला, प्रत्येक गावाला आणि संपूर्ण भारताला व्यसनमुक्त करणं. या पार्श्वभूमीवर आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात नशामुक्त भारत सप्ताहाचं महत्व आणि गरज या विषयावर तज्ज्ञांनी केलेलं मार्गदर्शन आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, व्यसनाधीनता ही केवळ एका व्यक्तीची समस्या नाही तर त्यामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं. पण आता वेळ बदलली आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केलं आहे की अंमली पदार्थांची तस्करी आणि सेवनाविरुद्ध आपली झिरो टॉलरन्स म्हणजेच नशेविरोधात शून्य सहनशीलता ही सर्वात मोठी नीती आहे. 2047 पर्यंत संपूर्ण भारताला ड्रग्ज मुक्त बनवण्याचा हा राष्ट्रीय संकल्प आता आपला सगळ्यांचा संकल्प झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयानं नशामुक्त भारत अभियान सुरू केलं आहे. 17 जून ते 26 जून दरम्यान नशामुक्त भारत सप्ताह पाळला जात असून या वर्षीच्या सप्ताहाची मध्यवर्ती संकल्पना नशामुक्त भारत अभियान विकसित भारत की पहचान अशी आहे. या सप्ताहादरम्यान देशभरात जिल्हा प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून अनेक जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती देत आहेत राज्याच्या नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास.
1: महाराष्ट्र राज्याचे विविध विभाग, सामाजिक न्याय विभाग, शिक्षण विभाग, पोलीस विभाग, उत्पादन शुल्क विभाग, आरोग्य विभाग, या सगळ्या महिला बाल विकास विभाग, या सगळ्या विविध विभागांच्या माध्यमातून नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या सहयोगाने राज्यात जनजागृती, प्रतिबंध, समुपदेशन आणि पुनर्वसन यावर भर देणारे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. 26 जून हा अंमली पदार्थांच्या विरोधात एक वातावरण निर्माण करणारा दिवस असतो आणि या दिवसाच्या अनुषंगाने शाळा असतील, महाविद्यालय असतील, युवक मंडळे असतील, स्वयंसेवी संस्था, ग्रामपंचायती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीची शपथ, जनजागृती रॅली, पथनाट्य, चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धा, सायकल रॅली, मॅरेथॉन, युवक संवाद, व्यसनमुक्ती कार्यशाळा आणि समुपदेशन शिबिरे अशा प्रकारचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. तसेच सोशल मीडिया मोहिमाही तज्ज्ञांची व्याख्याने, व्यसनमुक्ती केंद्रांना भेटी, पालकांसाठी मार्गदर्शन सत्र आणि ग्रामसभांमधून आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध बैठकांमधून हे व्यसनमुक्तीचे संदेश देण्यात येत आहेत. या माध्यमातून विशेषतः युवकांमध्ये अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांच्या विषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. खरं म्हणजे नशाबंदी मंडळ एक वाक्य म्हणतं की डिमांड आहे म्हणून सप्लाय आहे. या वेळेला आपण डिमांड कशी बंद करू आणि या अंमली पदार्थांचे दुष्परिणाम कशा पद्धतीनं अंतिम माणसापर्यंत पोहोचू या माध्यमातून हे अशा प्रकारचे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं. खरं म्हणजे व्यसनाधीनता केवळ व्यक्तीचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडत नाही तर संपूर्ण कुटुंबाच्या सामाजिक, आर्थिक आणि भावनिक जीवनांवरती गंभीर परिणाम करते. अनेक वेळा कुटुंबातील तणाव असतील, आर्थिक अडचणी असतील, कौटुंबिक हिंसा किंवा सामाजिक बहिष्कार यामागे व्यसन हे प्रमुख कारण असते. अंमली पदार्थांच्या विरोधात खरं म्हणजे कठोर कायदे आवश्यक आहेतच, ते आहेतच, परंतु केवळ कायद्याच्या भीतीने ही समस्या संपणार नाहीये. कुटुंबातील एखादी व्यक्ती व्यसनांच्या आहारी गेली असल्यास सर्वप्रथम त्याला दोष देण्याऐवजी समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे कुठल्याही प्रकारचा नशा करणारा व्यक्ती हा आपला शत्रू नाही, दुश्मन नाही, तो आजारी आहे आणि तो मानसिक आजारी आहे हे पहिलं आपण समजून घेतलं पाहिजे. कारण प्रत्येक व्यक्तीचं व्यसन करण्याची कारणं अगणित आहेत, त्यामुळे ती पहिली आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून रागावणे, अपमान करणे किंवा सामाजिक दबाव आणणे यामुळे परिस्थिती अधिक बिघडू शकते. म्हणून सुरुवातीला त्या व्यक्तीशी प्रेमाने संवाद साधावा लागेल. त्याला व्यसनांचे दुष्परिणाम माहीत नसतात असे नाही, पण त्याला थोड्याशा वेगळ्या पद्धतीने समजावे लागतील. आणि आवश्यक असल्यास त्याला मानसोपचार तज्ञ आहे, समुपदेशक आहे किंवा व्यसनमुक्ती केंद्रांची आपल्याला मदत घ्यायला हवी. जितक्या लवकर त्याच्यावर उपचार सुरू होतील तितकेच त्यांच्या पुनर्वसनाचे यश वाढते. हा आमचा इतक्या वर्षीचा नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचा अनुभव आहे. खरं म्हणजे सामान्य नागरिकांनी आपल्या परिसरात व्यसन विरोधी जागृती करणं आवश्यक आहे. युवकांना सकारात्मक उपक्रमाकडे वळवणं, जर आपल्या विभागात काही संशयास्पद हालचाली तुम्हाला दिसल्या तर त्या प्रशासनाला माहिती देणं किंवा त्या विभागात काम करणाऱ्या व्यसनमुक्ती काम करणाऱ्या संस्था संघटनांपर्यंत ते पोहोचवणं, व्यसनमुक्त झालेल्या व्यक्तीला समाजात पुन्हा सन्मानाने उभा करण्यासाठी मदत करणं आवश्यक आहे. आजच्या काळात तरुणांमध्ये अंमली पदार्थाच्या वाढत्या वापरामागे अनेक सामाजिक आणि मानसिक कारणे आहेत. मित्रांचा दबाव असेल, सोशल मीडियाचा प्रभाव असेल, तणाव असेल, नैराश्य असेल, बेरोजगारी आहे, स्पर्धेचा तणाव आहे, कौटुंबिक संवादाचा अभाव आहे, एकटेपणा आहे, चुकीची संगत आहे, घरात होणार आई वडिलांच्या नात्या संबंधांमध्ये होणारे घटस्फोट आहेत आणि बेरोजगारी, ही अनेक कारणे आहेत. काही तरुण उत्सुकतेपोटी किंवा फॅशन म्हणून सुद्धा व्यसनाला सुरुवात करतात, परंतु नंतर त्याचे गंभीर व्यसनात रूपांतर होते. त्यामुळे मानसिक आरोग्य, भावनिक आधार आणि सकारात्मक जीवन कौशल्य विकसित करणं खरं म्हणजे जरुरी आहे. जर एखादा व्यक्ती ड्रग्सच्या बेकायदेशीर विक्री, साठवणूक किंवा तस्करी बाबत त्याला माहीत असेल तर त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा मग अंमली पदार्थ विरोधी पथक जे आहे आपलं, ज्याला आपण अँटी नार्कोटिक सेल म्हणतो, किंवा संबंधित शासकीय हेल्पलाईनवर किंवा संबंधित नशा बंदीवर काम करणाऱ्या सामाजिक संस्था ज्या सरकारने ज्यांना मान्यता दिलेली आहे अशा संस्थांच्या हेल्पलाईनवर

0: त्यांना माहिती द्यावी. अनेक ठिकाणी माहिती देणाऱ्यांची ओळख ही गोपनीय ठेवण्यात येते आणि तशी व्यवस्था आहे. नागरिकांनी निर्भयपणे आणि जबाबदारीने माहिती दिल्यास अशा बेकायदेशीर साखळ्यांवर प्रभावीपणे कारवाई करणं हे प्रशासनाला अधिक सोपं होतं. आणि म्हणून यूज, मिसयूज, अब्यूज, डिपेंडन्सी आणि ॲडिक्शन याच्या 5 स्टेज आहेत व्यसनांच्या. यातून व्यक्तीला बाहेर काढायचं असेल आणि आपला महाराष्ट्र, आपला भारत जर व्यसनमुक्त करायचा असेल तर नशामुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी शासनाबरोबर, प्रशासनाबरोबर नागरिकांनी सामूहिक जबाबदारी उचलली पाहिजे.
1: श्रोते हो, नशेच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी सहानुभूतीपूर्वक आणि सकारात्मक संवादाची गरज असते. त्यांना दोष देण्याऐवजी त्यांच्या मानसिक स्थितीचा विचार करून त्यांच्यावर उपचारांसोबत त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबांचं समुपदेशन करणं आवश्यक आहे. या संदर्भात अधिक मार्गदर्शन करत आहेत मुंबईच्या KM रुग्णालयाच्या नशामुक्ती केंद्राच्या डॉक्टर शिल्पा आडारकर.
2: एखादी व्यक्ती नशेच्या किंवा व्यसनाच्या आहारी गेली आहे का हे कसं ओळखावं? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे नशेचं प्रमाण हळूहळू वाढत गेलेलं आहे. आधी जेवढ्या प्रमाणात घेत होते ते आता वाढत गेलंय. आधी एक सिगरेट होती, आता 2, 4, 5, 10 किंवा त्याची वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी ही वाढत गेलेली आहे. कधीतरी घेत होते ते आता आठवड्यातनं एकदा, मग आठवड्यातनं एकदाच, आठवड्यातनं 2-3 वेळा आणि मग रोज, अशा प्रकारे वारंवारता ही वाढत जाते. आणि महत्वाचं आणखी एक लक्षण म्हणजे जर आता नशा घेतली नाही तर काही लक्षणं दिसतात ज्याला विथड्रॉल सिम्पटम्स असं म्हणतात. म्हणजे जर तंबाखू किंवा सिगरेट मिळाले नाही तर बेचैन होतं, कामात लक्ष लागत नाही, किंवा दारू प्यायली नाही तर झोप लागत नाही, किंवा हात कापतात, किंवा कधी कधी गोंधळायला होतं, काही कानात आवाज येतात, अशा प्रकारची विथड्रॉल सिम्पटम्स यायला लागली तर नक्कीच त्याला व्यसनाधीनतेचा आजार झाला आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि अर्थातच याचा परिणाम जीवनातल्या इतर गोष्टींवर व्हायला लागतो, म्हणजे अभ्यास किंवा कामावर परिणाम होतो, किंवा नातेसंबंधांवर परिणाम होतो, समाजातली जी प्रतिमा असते ती ढासळायला लागते, आर्थिक नुकसान व्हायला सुरुवात होते. मग समजावं की याला व्यसनाधीनतेचा आजार झाला आहे. व्यसनाधीनतेच्या आजाराचे जे उपचार असतात ते सुरू करताना सर्वप्रथम व्यसन बंद करावं लागतं. व्यसन बंद केल्यावर जे विथड्रॉवल सिम्पटम्स किंवा लक्षणं दिसतात त्याची जी ट्रीटमेंट किंवा उपचार असतात ते सर्वप्रथम केले जातात. त्यासाठी काही गोळ्या, इंजेक्शन दिली जाते. हे उपचार OPD बेसिस म्हणजे घरून येऊन जाऊनही करता येतात, आणि जर काही जास्त प्रमाणात सिरियस असं काही लक्षणं असतील किंवा जास्त दीर्घकालीन आजार आहे किंवा त्याचे काही दुष्परिणाम झालेले आहेत तर पेशंटला ऍडमिट करून म्हणजे भरती करूनही उपचार करता येतात. त्यानंतर जेव्हा ही विथड्रॉल सिम्पटम्स कमी होऊन पूर्णपणे बंद होतात त्यानंतर पेशंटचं मोटिवेशन म्हणजे व्यसन सोडण्याची जी इच्छा आहे ती वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात. मग त्याच्यामध्ये मोटिवेशन एनहान्समेंट थेरपी, समुपदेशन किंवा काउन्सिलिंग, ग्रुप थेरपी म्हणजे एकत्र बसवून गट चर्चा, या प्रकारचे उपचार केले जातात. तसंच दीर्घकाळ घेण्यासाठीही काही औषधं असतात, क्रेविंग किंवा तल्लख कमी करण्यासाठी असतात, तीही दिली जातात. अशा प्रकारे व्यसनाधीनतेच्या आजाराचे उपचार केले जातात. उपचारानंतर जसे दीर्घकाळ घेण्यासाठी दिलेली गोळ्या औषधं असतात ती नियमितपणे घ्यावी लागतात आणि डॉक्टरांबरोबर नियमित फॉलोअप करणंही गरजेचं असतं. जरी पेशंट चांगला आहे, आता नशा करत नाही, तरीही फॉलोअप करणं गरजेचं असतं. तसंच जीवनशैलीमध्येही काही बदल करावे लागतात, ज्याला आपण साध्या भाषेत पथ्य असं म्हणू शकतो. जशी आजारासाठी आपण पथ्य पाळतो तशी ही पथ्यही पाळावी लागतात. उदाहरणार्थ फ्रेंड सर्कल म्हणजे ज्या मित्रांमध्ये नशा केली जायची ते टाळणं, किंवा ज्या ठिकाणी नशा असू शकते अशा ठिकाणी जाणं, अशा समारंभात, पार्टीमध्ये किंवा बारमध्ये अशा ठिकाणी जाणं टाळणं हे एक पथ्य आहे. सगळ्यात महत्वाचं पथ्य आहे की कामामध्ये गुंतून राहणं, त्यामुळे नियमित काम, एक रुटीन किंवा दिनचर्या बनवणं हेही तितकंच महत्वाचं आहे. आणि पैशाचे व्यवहार टाळणं, कारण पैसे असणं हे अजून एक कारण होऊ शकतं व्यसन पुन्हा सुरू करण्याचं, त्यामुळे ते टाळणंही एक पथ्य आहे. आणि ही सगळी पथ्य जर पाळली तर

0: आपोआपच आपला ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्यांच्या घरात किशोरवयीन मुलं आहेत त्यांनी त्यांच्याशी संवाद साधणं फार गरजेचं आहे. त्यांच्याशी कनेक्टेड राहणं महत्वाचं आहे. घरातलं वातावरण सकारात्मक ठेवणं, त्यांची मित्रमंडळी कोण आहेत, त्यांचे छंद कोणते आहेत, ते इतर वेळेस विरंगुळा म्हणून काय करतात, या सगळ्यावर लक्ष असणंही तितकंच गरजेचं आहे. ते केलं तर आपण हे सुरूच होऊ नये किंवा ह्याचा प्रतिबंध व्यसनाधीनतेचा करू शकतो.
1: श्रोते हो, भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाद्वारे नशामुक्त भारत अभियान राबवलं जातं. या अंतर्गत देशभरात अनेक मोफत व्यसनमुक्ती केंद्र चालवली जातात. तुम्ही कोणत्याही वेळी सरकारच्या राष्ट्रीय व्यसनमुक्ती हेल्पलाईन क्रमांक 1800 11 0031 वर कॉल करून मोफत आणि गोपनीय सल्ला मिळवू शकता. लक्षात ठेवा, तुमची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाते. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय प्रिया जाधव, निवेदन राजेश शिरभाते.

श्रोते हो वृत्त विशेष. हा कार्यक्रम आपण ऐकलात. सायंकाळचे 7:30 वाजलेत. आता शेतकरी बांधवांसाठी प्रसारित करीत आहोत कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या माझ्यावर माझं शिवार या कार्यक्रमात मी सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आहे शुक्रवार. भारतीय सौर दिनांक 29 ज्येष्ठ शक 1948 अर्थात 19 जून 2026. मंडळी, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आज ऐकूयात पावसाळ्यात पशुधनाचे आरोग्य व्यवस्थापन. याविषयी डॉक्टर संजय मंडकमाले, निवृत्त वरिष्ठ शास्त्रज्ञ पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभाग, माजी प्राचार्य सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय संगमनेर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते आहेत धीरज केदारी.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आता खरीप हंगामाची सुरुवात होणार आहे. आपण पावसाची वाट बघतच आहोत. या पावसाळ्यात आपल्या पशुधनाची कशी काळजी घ्यावी, त्यांचं आरोग्य कसं राखावं, त्यांचं व्यवस्थापन कसं करावं, याविषयीची माहिती आज आपल्या कार्यक्रमात आपण घेणार आहोत. ही माहिती आपल्याला देण्यासाठी आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आज आले आहेत डॉक्टर संजय मंडकमाले सर. डॉक्टर संजय मंडकमाले सर हे निवृत्त वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभाग, त्याचप्रमाणे प्राचार्य म्हणून सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय संगमनेर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी देखील त्यांनी आपला कार्यभार सांभाळलेला आहे. डॉक्टर संजय मंडकमाले सर हे पशुसंगोपन पशुसंवर्धन या विषयात विशेष कार्य यांनी केलेलं आहे. यामध्ये फुले त्रिवेणी संकरित गायींची निर्मिती, पंढरपुरी म्हैस, दख्खन मेंढी तसंच संगमनेरी उस्मान

0: जालनावादी शेळी यांचं जतन, यांचं संवर्धन यावर यांचं विशेष कार्य आहे. सर, आपलं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. नमस्कार.
1: खूप खूप धन्यवाद मॅडम.
0: तर पहिला प्रश्न असा आहे की पावसाळ्यात पशुधनाच्या आरोग्यावर नेमका कसा परिणाम होतो आणि पावसाळ्यात जनावरांमध्ये कोणकोणते आजार हे सर्वात जास्त आढळून येतात?
1: पावसाळ्यामध्ये जनावरांवरती होणारा मुख्य परिणाम प्रामुख्यानं जिथे जास्त पावसाचा प्रदेश आहे, म्हणजे आपला पुण्यातला मावळ भाग आहे की जिथे भरपूर पाऊस पडतो, तर अशा ठिकाणी विपरीत परिणाम पशुधनाच्या आरोग्यावर होत असतो. आणि मुळात पावसाळ्यात होणारा हवामानातला बदल म्हणजे हवामानामध्ये दमटपणा येतो, आर्द्रता वाढते आणि अति पावसामुळे सगळीकडे चिखल दलदल होते, तसंच नवीन गवत उगवून आलेलं असतं, नद्या ओढ्या नाले यांना गढूळ पाणी आलेलं असतं आणि या सर्वांचा परिणाम एक दूषित वातावरण म्हणजे आहार दूषित होतो, पाणी दूषित होतं, गोठे दूषित होतात आणि मग जनावरांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होतो.
0: बरोबर.
1: आता नेमका कशा कशावर परिणाम होतो, तर जनावरांमध्ये जीवाणूजन्य विषाणूजन्य आजार येऊ शकतात. जनावरांची विशेषतः खूर कूज ज्याला म्हणतात, पायाची खूर जी आहे ती जास्त ओले होऊन ते कुजतात, हा एक प्रामुख्याने येतो. पोटाचे विकार, श्वसनाचे विकार असे विविध आजार जनावरांवरती येतात, हा त्या जनावरांच्या आरोग्यावरती परिणाम होतो आणि मग त्याचा दुष्परिणाम म्हणून जनावरांची दूध उत्पादन क्षमता घटणे, किंबहुना वासरांमध्ये मृत्यूचं प्रमाण वाढणे किंवा शेळ्या असतील तर त्यांच्या करड्यांमधलं मृत्यूचं प्रमाण वाढणे, तर अशा घटना या वारंवार घडतात.
0: बरोबर. पावसाळ्यामध्ये पशुधनात आपण बघतो की परजीवींचा जो संसर्ग आहे तो जास्त दिसतो, त्यामध्ये आहे कृमी, गोचिड किंवा उवा, तर यांचा संसर्ग टाळता येतो का आणि याच्यासाठी आपण काय काय व्यवस्था केली पाहिजे?
1: परजीवीमध्ये दोन प्रकारचे परजीवी आहेत, एक अंतर्गत परजीवी म्हणजे पोटातले जंतू आणि बाह्य परजीवी म्हणजे आपण जे सांगितलं की गोचिड, पिसवा, उवा, तर यांचा संसर्ग निश्चितपणे टाळता येतो. आता काही औषधं उपलब्ध झालेली आहेत की जी जनावरांच्या अंगावरही फवारायची असतात आणि गोठ्यात सुद्धा फवारायचे असतात, तर अशा औषधांचा प्रामुख्यानं महिना दोन महिन्यातनं किंवा जेव्हा प्रादुर्भाव जाणवेल त्यावेळी किमान 3 दिवस सातत्यानं त्याचा वापर केला पाहिजे. आज नुसता फवारला आणि उद्या थांबला असं करून चालत नाही, कारण परत ते परजीवी परत त्या अंगावर येतात, तर हा वापर आपण केला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की आपल्या देशी पद्धती आहेत, म्हणजे त्यांच्याकडे खूप थोडी जनावर आहेत आणि मग त्यांना ही औषधं परवडत नाहीत बाहेरची आणायची किंवा त्यांच्याकडे फवारणीला पंप नाही, तर अशा लोकांनी ना तंबाखूचं पाणी करून ते जनावरांना धुतली तरी चालू शकते. जिथे गोचिडांचा प्रादुर्भाव आहे तर एक छोटासा उपाय आपला जो गावठीत आहे तो शेतकऱ्यांना सांगतो की मिठाचं संतृप्त द्रावण करायचं. मग संतृप्त द्रावण म्हणजे काय, तर पाणी उकळायला ठेवायचं, साधारण 1 लिटर 2 लिटर जे काही आपल्याला आवश्यक असेल ते पाणी उकळायला ठेवायचं आणि त्या पाण्यामध्ये जाड मीठ हे सारखं टाकत राहायचं, जोपर्यंत ते मीठ विरघळतंय पाण्यातलं तोपर्यंत मीठ टाकायचं, ज्यावेळी मीठ विरघळायचं थांबेल त्यावेळी मीठ टाकणं थांबवायचं, हे झालं मिठाचं संतृप्त द्रावण. आणि ह्या द्रावणाने आपल्या जनावराचं अंग केसाच्या उलट्या दिशेने पुसायचं, म्हणजे मग जे काही गोचिड वगैरे आहेत विशेषतः काशेच्या किंवा दोन पायाच्या मध्ये गोचिड जास्त असतात, मानेजवळ असतात, कानाच्या पाठीमागे कानात गोचिड असतात, ते विशेष शेवटीच्या खाली असतात, तर या विशेष भागांकडे लक्ष देऊन हे संतृप्त द्रावणानं जनावर पुसायचं आणि हे द्रावण वाळलं रे वाळलं की जनावर धुवायचं, म्हणजे किमान अर्ध्या तासापर्यंत हे वाळतं जनावर आणि त्यानंतर ताबडतोब जनावर धुवायचं, नाहीतर मग जनावरांच्या अंगावरचे केस गळायला लागतात. त्यामुळे हा उपाय करताना शेतकरी बंधून ही एक काळजी घ्यायची की हा उपाय खूप चांगला आहे परंतु ही काळजी घ्या, तुम्ही करा की अर्ध्या तासाच्या जनावर तुमचं
0: धुतलं गेलं पाहिजे. बरोबर, प्रभावी उपाय म्हणता येईल.
1: दुसरा एक उपाय आहे की आपल्या गोठ्यांमध्ये कोंबड्या सोडा, गावठी कोंबड्या ज्या असतात आपल्या, त्या गावठी कोंबड्या म्हणजे एक पूरक व्यवसाय तुम्हाला होऊन जाईल की ज्यांच्या ज्यांच्याकडे गायी आहेत, म्हशी आहेत, विशेष करून संकरित गायी आहेत, त्यांनी जर थोड्या प्रमाणात कोंबड्या त्याच्यात ठेवल्या तर या कोंबड्या परोपजीवी निर्मूलनाचं खूप चांगलं काम करतात, त्या गोचिड वेचून वेचून खातात आणि मग जनावरांच्या परोपजीवीचे नियंत्रण जे आहे ते होऊ
0: आपोआप होऊ शकतो. बरोबर, छान. आपले हे जे उपाय आहे नक्कीच आपल्या शेतकरी बांधवांना आवडले असतील. पुढचा प्रश्न असा आहे सर की पावसाळ्यात जनावरांच्या आहारात आपण कोणता बदल केला पाहिजे?
1: हा महत्वाचा प्रश्न आहे की पावसाळ्यामध्ये जनावरांच्या आहारात जो बदल करायचा, तर आता आपल्याला जनावर दोन प्रकारचे आहेत, काही शेतकरी चारून जनावर पाळतात, काही जनावर जागेवर बांधून मग त्याला बाहेरचं जो आपला चारा आहे पिकवलेला तो घालतात, तर बाहेर जे चरायला नेतात त्या लोकांनी खूप काळजी घेणं आवश्यक आहे की जिथं मऊल उसलुसीत गवत आहे अशा ठिकाणी जास्त वेळ जनावर चरू देऊ नका. तुमची जी जनावर चारण्याची वेळ आहे ती कमी करा, बाहेर चारण्याची, कारण नुकतंच गवत उगवून आलेलं असतं या उगवलेल्या गवतामध्ये नायट्रेट्स मोठ्या प्रमाणात असतात आणि त्यांनी पोटफुगी होऊ शकते आणि पोटफुगीने जनावर दगावण्याची सुद्धा समस्या निर्माण होऊ शकतात. तसंच जे जनावर गोठ्यात बांधून चारा खाऊ घालतात त्यांनाही एक आहे की तुम्ही चारा कापून आणला रे आणला की लगेच जनावरांना खाऊ घालू नका, तो थोड्या वेळ ठेवा, तो थोडासा कोमेजू द्या, सुकू द्या, टवटवीत जो चारा आहे तो घालू नका, त्यातलं पाण्याचं प्रमाण कमी होऊ द्या. आणि मग पाण्याचं प्रमाण कमी झालं की मग त्याची पुट्टी करून तो जनावरांना घाला. तिसरा एक बदल शेतकऱ्यांनी करायचा की हिरव्या चाऱ्याचं प्रमाण कमी करा, हिरवा चारा कमी प्रमाणात द्या, वाळलेला चारा जास्त प्रमाणात द्या. आणि हल्ली जो TMR म्हणजे सर्व मिश्रण एकत्र, म्हणजे आपण जसं भेळ खातो तसं जनावरांना हिरवा चारा वाळलेला चारा खाद्य असं एकत्र करून जर दिलं तर ते छान खातात जनावर आणि ते अंगी पण लागतं. तर असं ज्याला मी TMR म्हणतो की एकत्रित केलेला सर्व प्रकारचा चारा यामध्ये हिरव्या चाऱ्याचं प्रमाण कमी करा. विशेषतः द्विदल धान्य जी आहेत म्हणजे ज्याला आपण लसूण घास म्हणतो, बरसीम म्हणतो, तर अशा याच्यातलं पाण्याचं प्रमाण कमी करूनच तो एकत्रित करा आणि जनावरांना खाऊ घाला आणि वाळलेल्या चाऱ्याचं प्रमाण वाढवा. हा एक काळजी घ्यायची. दुसरा जे आपण विविध प्रकारच्या पेंडी जनावरांना खाऊ घालतो, सरकी पेंड असेल, सोयाबीन पेंड असेल, तुमची शेंगदाणा पेंड असेल, तर पावसाळ्यामध्ये या पेंडीला एक विशिष्ट प्रकारची बुरशी येते. जर का त्याच्यात हिरवट काळसर अशी तुम्हाला बुरशी कुठल्याही पेंडीवर दिसली तर अशा प्रकारची पेंड अजिबात जनावरांना घालू नका, त्याने विषबाधा होण्याची शक्यता. तर ही काळजी शेतकऱ्यांनी जनावरांना खाऊ घालताना घ्यायची आणि अशा प्रकारच्या पेंडी गोठ्यामध्ये साठवताना घ्यायची. या पेंडीला आर्द्रता जास्त लागणार नाही याची त्यांनी काळजी घ्यायची. ज्या शेतकरी बंधूंकडे वाळलेला चारा साठवलेला आहे त्यांनी साठवणुकीपूर्वी एक इथून पुढे काळजी घेतली पाहिजे की त्यामध्ये जाड मीठ टाका. तुम्ही जेव्हा तुम्ही पेंड्यावर पेंड्या रचता किंवा भुसा घेतला असेल तर भुसाच्या लेअर्स टाकता, तर या दोन लेअर मध्ये तुम्ही जर जाड मीठ टाकत राहिला तर बऱ्या प्रमाणात साठवणूक चांगली होते, या बुरशीची वाढ आहे ती कमी प्रमाणात होते. आणि अशी जर तुम्ही काळजी जनावरांच्या आहारामध्ये घेतली तर निश्चित पावसाळ्यात फायदा
0: होऊ शकतो. जसं आता आपण चाऱ्याविषयी सांगितलं तसंच पाण्याचा देखील त्याची गुणवत्ता आपली राखली गेली पाहिजे. जे जनावरांना पाणी आपण प्यायला देणार आहोत तर ही कशी राखली गेली पाहिजे?
1: पाणी आपण म्हणजे याला जीवन म्हणतो आणि जसं ते जीवन आहे तसंच त्यामागे जंतू संसर्ग होणं सुद्धा खूप संयुक्तिक आहे. म्हणजे गढूळ पाणी झालेलं असतं, पाणी झालेलं असतं, तर पाणी शक्यतो निर्जंतुक करून तुम्ही द्या. निर्जंतुकीकरणाकडे पूर्वी पोटॅशियम परमँगनेट सांगितलं जायचं, पण आता पोटॅशियम परमँगनेटऐवजी आपण क्लोरीनच्या गोळ्या किंवा क्लोरीनचं जे सोल्युशन येतं तर ते जर तुम्ही टाकलं पाण्यामध्ये तर ते निर्जंतुक होतं चांगल्या रीतीनं. तर अशा प्रकारची तुम्ही काळजी घ्या. दुसरं, पाण्याच्या ज्या टाक्या आहेत साठवलेल्या, हल्ली बहुधा सगळ्यांकडे प्लास्टिकच्या टाक्या आलेल्या आहेत, पण ज्यांच्याकडे सिमेंटच्या टाक्या आहेत त्या लोकांनी 15-20 दिवसात एकदा त्या हौदाला आतन चुना लावला पाहिजे. चुना लावला की जे पाणी शेवाळतं कडेला, भिंतीच्या कडेला शेवाळ येतं, तर ते शेवाळाचं प्रमाण कमी होतं. तर अशी पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत शेतकरी बंधूंनी निश्चितपणे काळजी घेतली पाहिजे.
0: सर, आता आपण म्हणतो की पावसाळा आला की त्यासोबत आजार देखील येतात, माणसांनाही येतात आणि जनावरांनाही दिसतातच, तर ही सुरुवात कशी होते, त्याची लक्षणं कोणती आहेत आणि शेतकऱ्यांनी ती कशी ओळखावी?
1: पावसाळ्यामध्ये जनावरांना विविध प्रकारचे आजार होतात. घशापासून सुरुवात करूया तर घशांचा जो घटसर्प आहे तर तो जनावरांना पावसाळ्यामध्ये होण्याची दाट शक्यता असते. त्याच्यामध्ये घशामध्ये घरघर येणे, ताप 103-104 आसपास ताप येतो, डोळ्यातनं पाणी येतं, तर अशी लक्षणं दिसली की त्याबरोबर तो पशुवैद्यकाचा सल्ला घ्या. मनानं शेतकरी बंधूंनी कुठलाही औषधोपचार करू नका. जो कोणी पशुवैद्यक तुमच्याकडे आहे त्याला बोलवा, त्याच्या सल्ल्यानं त्याला औषधोपचार करा. आणि महत्वाचं म्हणजे रोगाला उपचार करण्यापेक्षा प्रतिबंध केलेला जास्त चांगला. आणि म्हणून या आजारांसाठी प्रतिबंधक लसीकरण जे आहे ते तुम्ही तातडीनं करून घ्या. गटसर्पासाठी लस आहे, ब्लॅक क्वार्टर म्हणजे फऱ्या याच्यासाठी पण लस आहे, लाळ्या खुरकूटसाठी लस आहे, शेळ्या मेंढ्यांमध्ये आंत्रविषार PPR या महत्वाच्या लसी आहेत, याचं लसीकरण तुम्ही पावसाळ्यापूर्वी करून घेतलं पाहिजे. म्हणजे मग हे आजार आपल्याकडे येणारच नाहीत. मात्र आजार आल्यानंतर त्यांच्यावरती उपचार केले पाहिजे. तुम्हाला जसं मी सांगितलं की घशाचा गटसर्प होऊ शकतो, पोटफुगी हा वारंवार आजार येऊ शकतो. पोटफुगीमध्ये शेतकरी बंधूंनो की तात्पुरता तुम्ही उपाय म्हणून 500 ग्रॅम गोड तेल घ्यायचं, त्याच्यामध्ये 30 मिलीग्रॅम टर्पेंटाईन ऑइल टाकायचं, नंतर 100 ग्रॅम सोडा आणि 5 ग्रॅम हिंग याचं मिश्रण करायचं आणि तेच जनावरांना पाजायचं. हे पाजत असताना एक काळजी घ्यायची की जनावरांना ठसका लागणार नाही. जर जनावराला ठसका लागला तर ते औषध पोटात जाण्याऐवजी त्याच्या फुफ्फुसात जाते, हेच लक्ष. आणि म्हणून ही काळजी

0: घ्यायची, औषध पाजताना निमुळत्या तोंडाची बाटली घ्या आणि त्या निमुळत्या तोंडाच्या बाटलीनं जे मिश्रण आहे ते आपल्या जनावरांना पाजा. जनावर जास्त फुगलेलं असेल, तुमच्याकडे आता गोड तेल, सोडा, टर्पेंटाईन ऑइल हे नसेल, तर एक साधारण 1 इंच जाडीची काठी, 1 फूट लांबीची, ती जनावरांच्या तोंडात घालायची. म्हणजे जसं घोड्याला आपण व्यसन किंवा गाईला व्यसन घालतो अशा प्रकारची व्यसन तयार करायची, ती काठी जनावरांच्या तोंडात, म्हणजे जनावरांचा आ झाला पाहिजे तोंडाचा. आणि मग जनावर असं आ करून त्याला फिरवासारखं, त्याला पळवत राहा. तसं पळवत राहिलं की मग त्याच्या पोटात जो काही गॅस साठलेला आहे, वायू साठलेला आहे, तो बाहेर निघायला मदत होईल.
1: बरं,
0: एक साधारण उपचार, प्रथम उपचार आपण म्हणून सांगू, तर अशा प्रकारचा उपचार शेतकऱ्यांनी केला.
1: आणि त्यानंतर पशुवैद्यकाचा सल्ला घेणं,
0: पशुवैद्यकाचा सल्ला हा तातडीने असणं, आणि त्याप्रमाणे पशुवैद्यकाच्या सल्ल्याने एक प्रथमोपचार पेटी प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या गोठ्यात ठेवली पाहिजे. या प्रथमोपचार पेटीमध्ये तापाची औषधं, जुलाबाची औषधं, पोटफुगीची औषधं आणि कासेचे आजार होऊ नयेत म्हणून औषधं ही प्रामुख्याने प्रथमोपचार पेटीत ठेवली पाहिजे. आणि पशुवैद्यकाकडनं ती कशी वापरायची हे समजून घेऊन वापरली पाहिजे.
1: सर, पुढचा प्रश्न असा आहे की दुग्धजन्य जे जनावरं आहेत त्यांची पावसाळ्याच्या काळामध्ये विशेष काळजी घ्यावी लागते. त्यांचं दूध उत्पादन येण्यावर त्याचा परिणाम होतो, त्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो, तर दुधाळ जनावरांची कशी काळजी घ्यावी?
0: दुधाळ जनावरांची पहिली काळजी म्हणजे आहाराचं नियोजन. त्यांच्या आहारामध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं तसं वाळलेल्या चाऱ्याचं प्रमाण तुम्ही वाढवा, हिरव्या चाऱ्याचं प्रमाण कमी करा. दुसरं आहे की जी दुधाळ जनावर आहेत त्यांना दूध काढल्या काढल्या खाली बसू देऊन किमान ते अर्धा तास उभी राहतील, आणि जिथं तुम्ही दूध काढताय ती जागा स्वच्छ कोरडी ठेवा. कारण काय की दुधाळ जनावरांमध्ये मस्टायटिस, स्तनदाह ज्याला म्हणतो आपण, दगडी कास, तर हा आजार होण्याची खूप मोठी शक्यता असते. आणि हल्ली सगळ्यांकडे संकरित गायी आहे आणि ह्या संकरित गायी मस्टायटिस सारख्या आजाराला
1: जास्त
0: बळी पडतात, आणि म्हणून शेतकऱ्यांनी ही काळजी घ्यायची की कास स्वच्छ राहिली पाहिजे. जिथं दूध काढताय तो गोठा स्वच्छ राहिला पाहिजे, जनावर स्वच्छ जागी बसलं पाहिजे. कारण संकरित गायींना अत्यंत वाईट सवय असते, जिथं शेण आहे तिथे जाऊन त्या बसतात. आपलं म्हणून मी आधी सांगितलं की गोठा पहिला तुमचा स्वच्छ करा. पावसाळ्यापूर्वी कुठे छत गळत असतील, कुठे भिंती नवोल येत असतील, तर पहिलं ते दुरुस्त करून घ्या की अशा प्रकारे कुठे गडबड होता कामा नये, आणि जनावरांचा गोठा पूर्ण स्वच्छ
1: स्वच्छ असला पाहिजे. बरोबर. सर, जेव्हा आपण जनावरांविषयी बोलतोय, आपल्या पशुधनाविषयी बोलतो, यामध्ये शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या सगळ्याच झाल्या, तर कुक्कुटपालनामध्ये आपण पशुधनाची पावसाळ्यात विशेष कशी काळजी घ्यावी, त्याचप्रमाणे शेळ्या मेंढ्यांचा जो गोठा असतो त्याची देखील कशी काळजी घ्यावी, याविषयी आपण काय सांगाल?
0: कोंबड्यांच्या बाबतीत कोंबड्यांचे गोठे हे उबदार कसे राहतात, तुम्ही बघितलं असेल पोल्ट्रीमध्ये बल्ब लावलेले असतात, तर हे बल्ब व्यवस्थित राहील, तिथे उष्णता उबदारपणा त्या गोठ्यांमध्ये राहील, ही काळजी घेतली पाहिजे. कोंबड्यांच्या खाद्यामध्ये जी मी सांगितली बुरशी, तर अशी बुरशी जाता कामा नये, ही एक काळजी आपण कोंबड्यांच्या बाबतीत घेतली पाहिजे. शेळ्या मेंढ्यांच्या बाबतीत लसीकरण अत्यंत ज्याला म्हणतो की आपण केलंच पाहिजे, विशेषतः आंतरविषार आणि पीपीआर या दोन गोष्टींसाठी लसीकरण केलं पाहिजे. ज्या गाभण शेळ्या आहेत त्या विण्यापूर्वी 30 दिवस आधी सीडीटी किंवा आंतरविषार दोन्हीपैकी एक लसीकरण तुम्ही करून घेतलं पाहिजे, म्हणजे करडांमध्ये येणारं जे मृत्यूचं प्रमाण आहे ते कमी होईल आपलं. तर महत्वाचं शेळ्या मेंढ्यांमध्ये लसीकरण हा एक
1: महत्वाचे
0: सांभाळले पाहिजे.
1: मी आता तोच प्रश्न विचारणार होते पुढचा, की लसीकरणाचं महत्व हे जे आहे हे कसं ओळखलं पाहिजे शेतकऱ्यांनी, आणि पावसाळ्यापूर्वी कोणत्या लसी देणं आवश्यक आहे, ठळकपणे आपण काय सांगाल याविषयी?
0: पावसाळ्यापूर्वी मी सांगितलं तुम्हाला की आंतरविषार ईटी, नंतर HSBP म्हणजे ज्याला घटसर्पाने फर्या याच्यासाठी लस घेतली पाहिजे, नंतर लाळ्या खुरकुतची लस सगळ्यांनी घेतली पाहिजे, विशेषतः धनुर्वाताची लस एक सगळ्या जनावरांना आपण दिली पाहिजे, आणि शेळ्या मेंढ्यांमध्ये पीपीआरची जी लस आहे ती दिलीच पाहिजे.
1: बरोबर.
0: तर ह्या महत्वाच्या लस आपण दिलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गोठ्यांची जी स्वच्छता आहे, गोठ्यांची जमिनीची जी स्वच्छता आहे ही त्यांनी राखली पाहिजे. त्याच्यासाठी शेतकरी बंधूंना एक साधा उपाय सांगतो की तुमच्याकडे जे जे काही वाळलेलं गवत असेल किंवा चाऱ्याचा जो जो काही सुका भाग असेल तर रात्रीच्या वेळी तो सर्व गोठ्यात पसरून ठेवा, जनावरांना सुकल्या जागी बसण्याची सोय करा, आणि गोठ्यामध्ये चुनाची जी पावडर असते ती भुरभुरा. ही चुन्याची पावडर भुरभुरली की गोठा कोरडा राहण्याला मदत होते. त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं चुन्याचा पाण्याबरोबर संपर्क आला तर उष्णता बाहेर पडते, उकळतं पाणी अक्षरशः, जर चुनखडी टाकली तुम्ही पाण्यात तर ह्या पाण्याचा संस्कार झाल्यावर जी उष्णता बाहेर पडते या उष्णतेमुळे पण जे जीवजंतू आहेत त्यांचं पण थोडं ज्याला आपण प्रतिबंध म्हणतो आपण अशा प्रकारे या चुन्याच्या पावडरने
1: करू शकतो.
0: तर रात्रीच्या वेळी असं जनावरांना बेडिंग देणं हे फार महत्वाचं. हल्ली मॅट पण आलेलं आहे, जनशक्य आहेत त्यांनी

0: मॅट टाकल्या पाहिजे. गरीबंधूंना मॅट वापरणाऱ्यांना पण मी एक काळजी घ्यायला सांगेल की मॅट आठवड्यातून एकदा वर उचलून बघा. कारण मी खूप मोठे असे बघितलेत की मॅट टाकलेली असते, जनावर छान बसते, पण तुम्ही जर मॅट उचलली की त्याच्याखाली आळ्या चाळ्या असतात. कारण तुम्ही गोठा धुताना किंवा जे शेण मलमूत्र ते मॅट खाली जातं, ते तसंच राहतं, साफसफाई त्याची होत नाही, आणि मग तो एक मोठा स्रोत संसर्गाचा होतो. तर म्हणून मॅट वापरणाऱ्या शेतकऱ्यांनी आठवड्यात एकदा मॅट स्वच्छ, मॅट खालची जागा मॅट दोन्ही स्वच्छ धुतली गेली पाहिजे याची काळजी शेतकऱ्यांनी घेतली.
1: छान, गोठ्याची स्वच्छता महत्वाची. आपण सांगितलं तसं तिथे निर्जंतुकीकरण देखील नेहमी करणं अपेक्षित आहे. सर, आपण जसं बघतो की हवामान बदल होतो आणि त्या हवामान बदलाचे परिणाम सगळीच कडे दिसून येतात, तर पशुधन व्यवस्थापनामध्ये आपण काय बदल केले पाहिजे? आणि आता आपण म्हणतोच आहे की हवामान बदलला की त्याची आव्हानं देखील बदलतात, तर ही कोणकोणती आव्हानं आहेत की जी आता आपल्याला सामोरे जायचं आहे त्यांना?
0: पशुधन हवामान बदल हा ज्यावेळी आपण शब्द वापरतो प्रामुख्यानं, तर यामध्ये हीट झालं म्हणजे उष्णता. हवामानामध्ये नेमकं बदल काय होतंय, तर उष्णता तीव्र होत चाललेली आहे दिवसेंदिवस. तुम्ही बघितलं तापमान, तर ही तापमान वाढ आणि नंतर येणारा लगेचचा पावसाळा, याच्यामुळे स्ट्रेस, ताण म्हणतो आपण वातावरणाचा ताण जनावरती होत असतो, आणि हा ताण येऊ नये जनावरती म्हणून गोठ्यांची जी काळजी घेतली पाहिजे. आता पावसाळा येऊ घातलेला आहे, बरेचसे लोकांनी जी तयारी आहे तर गोठे मध्ये पाऊस कसा जाणार नाही. हल्ली बरेच लोक मुक्त गोठा पद्धत वापरतात, तर मुक्त गोठ्यामध्ये आच्छादन देणे पावसाळ्याच्या काळात, जो मधला भाग आहे जो तुम्ही जनावरांना फिरण्यासाठी मोकळा ठेवलेला आहे, जिथे जास्त पाऊस आहे त्या शेतकऱ्यांनी त्याला प्लॅस्टिकचं आच्छादन करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुमचा गोठा खाली कोरडा राहील. तर ही खूप गरजेची. शेळ्या मेंढ्यांच्या बाबतीत सुद्धा ही काळजी घेतली पाहिजे. शेळ्यांना अजिबात ओल चालत नाही, म्हणून शेळ्यांना जिथे जिथे शक्य त्यांनी माचण करा. माचण म्हणजे शेळ्यांना उंच जागा अशी वरती बसायला, किंवा नाही तुमच्याकडे काही तर कॉट ठेवा सर आपल्या, आणि त्या कॉट वरती शेळ्यांना बसू द्या. किंवा ज्यांना शक्य आहे त्यांनी बांबू आणि इतर तुमच्याकडे सुबाबळ असतील किंवा इतर जी झाडं असतील त्यांनी उंच करून असं माचण तयार करा, त्याच्यावर शेळ्यांना मेंढ्यांना बसता
1: येईल.
0: तर ही काळजी निश्चितपणानं शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे.
1: बरोबर.
0: आणि वातावरण बदलाला अनुकूल होण्याची प्रक्रिया शरीर करत असत. आता आपण बघितलं की उन्हाळा तीव्र होता तरी आपण सर्वाईव्ह होतोय, त्याच्यातनं जातोय. तसा जनावरांमध्येही सुद्धा, ज्याला आम्ही अक्लमटायझेशन म्हणतो की ज्यांना वातावरणाशी समरस होण्याची क्षमता, ही निसर्गाने दिलेली आहे. पण ज्यावेळी अचानक बदल होतो त्यावेळी ती क्षमता थोडीशी थांबते किंवा तिला अपुरी पडते, आणि म्हणून त्याला पूरक आपण त्याला हे दिलं पाहिजे. त्याच्यामध्ये आहार नियोजन सुद्धा थोडंसं केलं पाहिजे. त्या आहारामध्ये क्षार मिश्रणाचा वापर हा केला पाहिजे, हा आहाराच्या दृष्टीने केला पाहिजे. आणि गोठ्यांमधलं स्वच्छता आणि आच्छादन पावसाळ्याच्या दृष्टीने ह्या दोन गोष्टी केल्या.
1: सर, एक प्रश्न असा येतो की पावसाळ्यामध्ये जनावरांना जंतांचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात दिसून येतो, तर त्याची लक्षणं कोणती आहेत, त्यावरचा उपचार काय केला पाहिजे आणि त्याचा दुष्परिणाम पशुधनावर काय दिसून येतो?
0: खूप छान प्रश्न तुम्ही विचारला. जंताचा जो प्रादुर्भाव आहे तर याची लक्षणं फार उशिरा दिसायला लागतात. जेव्हा प्रादुर्भाव अत्यंत जास्त प्रमाणात वाढतो त्यावेळी मग जनावरांचे डोळ्यांची लाली कमी होणे, याची खाली अशक्तपणा येणं, जनावरांची केसताट उभी राहणं, ही लक्षणं पहिली जनावरांची दिसतात. पण हा फार उशिरा लक्षणं दिसायला लागतात. म्हणून नित्यनियमानं जंत निर्मूलन करून घेणं हे खूप संयुक्तिक उपचाराची गोष्ट आहे. पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांना मी हे सांगेल की जिथं जिथं पाणथळ जागा आहे, जिथं जिथं गोगलगाई फिरतायत, अशा ठिकाणी तुमची जनावरं चरायला नेऊ नका. विशेषतः ओलसर जागा आहेत, झाडांच्या खालीची जागा आहे, तिथे गोगलगाईंचा प्रादुर्भाव असतो. आणि हा गोगलगाईंचा प्रादुर्भाव ओळखायचा कसा, तर ज्यावेळी तुम्ही सकाळी ऊन पडल्यावरती चराऊ आपलं रान बघाल, तुम्हाला दिसेल की असे चमकदार पट्टे दिसतील की जे गोगलगाई फिरल्यामुळे तयार झालेले असतात. तर असे जे पट्टे आहेत अशा ठिकाणी आपली जनावरं चरायला नेऊ नका. कारण जंतामध्ये लिव्हर फ्लू सारखा जो आहे त्याचा प्रसार होण्याचं माध्यम या गोगलगाईच्या मार्फत जास्त होतो. तर जे विविध कृमी आहेत, म्हणजे पट्टेरी कृमी आहेत, गोल कृमी आहेत, चपटे कृमी आहेत, तर या कृमींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जंत निर्मूलन हा सगळ्यात सोयीस्कर मार्ग. आणि दुसरा, त्याला एक गावठी ज्याला आपण म्हणू किंवा आम्ही ज्याला इंडिजिनस टेक्नॉलॉजी ITK म्हणतो आम्ही त्याला, तर असं तंत्र म्हणजे जनावरांच्या आहारामध्ये लिंबाच्या पाल्याचा वापर करा. गाई म्हशींना थोडा द्या, दुभत्या जनावरांना लिंबाचा पाला थोडा द्या, नाही तर त्याचा दुधात अंश जात असतो तो थोडासा, तर हात कमी द्या. पण शेळ्या, मेंढ्या आणि जी बिनदुभती जनावर आहेत त्यांना भरपूर लिंबाचा पाला खाऊ घाला. हा सुद्धा एक जंत निर्माण

0: असं चांगलं कार्य हा करू शकतो.
1: बरोबर, या सगळ्या उपचारांमुळे जंतनिर्मूलन होऊ शकतात
0: होऊ
1: आणि
0: शकतं.
1: काही
0: आणि दुसरं एक औषधोपचार जे आहेत, विविध जंतनाशक औषधं आहेत, तर ही औषधं देतात ना, एक काळजी घ्यायची, स्वतःच्या मनानं औषधं द्यायची नाही, पशुवैद्यकाच्या सल्ल्याने औषध द्या आणि एकच एक औषध वारंवार देऊ नका. आता ह्यावेळी एक औषध दिलं तर 2-3 महिन्यांनी दुसरं औषध द्या. पूर्वी जे जंतनिर्मूलनाचा आम्ही जी शेड्यूल होतो, आम्ही 1-6 महिन्यांना सांगायचो, नंतर 4 महिन्यांना सांगायला लागलो. आज जंतांचा प्रादुर्भाव इतका मोठ्या प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे की दर महिन्याने की जंतनिर्मूलन करावं किंवा काय असा विचार येतो, परंतु दर 3 महिन्यानं किमान तर तुम्ही जंतनिर्मूलन हे करून घेतलंच पाहिजे आणि हे मनाने न करता पशुवैद्यकाच्या सल्ल्यानं केलं पाहिजे. यावेळी तुम्ही काय औषध दिलं हे पशुवैद्यकाला सांगा की मागच्या वेळी मी हे औषध दिले, हे तो तुम्हाला दुसरं औषध बदलून देईल. ही एक काळजी जंतनिर्मूलना शेतकरी बंधूंनी
1: घेतली पाहिजे, म्हणजे अदलून बदलून औषधांचा वापर केला पाहिजे आणि तोही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेतला पाहिजे. यानंतरचा प्रश्न असा आहे सर की पावसाळ्यामध्ये जनावरांची जी खुरं आहेत या खुरांना आजार होण्याची एक शक्यता जास्त असते, तर खुरांची काळजी कशी घेतली पाहिजे पावसाळ्यामध्ये?
0: होतं काय की पावसाळ्यामध्ये जनावर बाहेर फिरतात, गोठा ओला असतो, बाहेरची जमीन सुद्धा ओली असते आणि या ओलेपणामुळे जनावरांची खुरं मऊ होतात. मऊ होऊन या खुरात जखमा, मग त्याला खडा टोचला की खुरांना जखमा लगेच होतात. तर या खुरांमध्ये ज्याला आसळी आपण म्हणतो, आळ्या पडणं, तर ही गोष्ट होण्याची शक्यता असते. तर म्हणून ही जनावरांची खुरं स्वच्छ ठेवणं ही एक पावसाळ्यातली महत्वाची बाब आहे. आणि मग नियमितपणे पोटॅशियम परमँगनेटच्या पाण्याने किंवा सोडियम हायपोक्लोराईड वापरून ही खुरं धुतली गेली पाहिजे. नियमितपणे ही खुरं आपण धुतली पाहिजे. त्याच्यासाठी जे आहे पोटॅशियम परमँगनेट 1 ग्रॅम 100 मिलिलिटर पाण्यात असं मिसळून या पाण्याने जनावरांची खुरं आतून बाहेरून धुवा. खुरावरती वरण पाणी घातल्यासारखं करू नका, तर खालच्या बाजूने सुद्धा आणि खुरांच्या मधली जागा सुद्धा ही स्वच्छ करा. तसंच दुसरं, जर जास्त प्रमाणात तुम्हाला कूस दिसून येत असेल तर मोरचूद, कॉपर सल्फेट आपण ज्याला म्हणतो, की मोरचुदा 3-5 ग्रॅम 100 मिलिलिटर पाण्यामध्ये विरघळून त्या पाण्यानं नियमितपणे जनावरांची खुरं धुवा, म्हणजे ही खूर कूज तुम्हाला टाळण्यासाठी मदत होईल. त्याचबरोबर जनावर जिथे जास्त वेळ उभं राहतात ती जागा कोरडी ठेवा. आणि आधीच मी तुम्हाला जर सांगितलं की तिथे चुना भुरभुरा किंवा वाळलेलं गवत तिथे ठेवा, म्हणजे मग जनावरांना खुरं जास्त भिजणार नाही, ती मऊ पडणार नाही आणि मग खुरकूच होणार नाही, जनावरांच्या खुरामध्ये जखमा होणार नाही. तर ही काळजी निश्चितपणे खुरांच्या बाबतीत आपण
1: घेतली पाहिजे. सर, आपण कार्यक्रमाच्या शेवटी आलो आहोत. एक शेवटचा प्रश्न असा आहे की आपल्या शेतकरी बांधवांना किंवा जे पशुपालक आहेत तर यांना आपण जाता जाता काय संदेश द्याल जेणेकरून येणारा जो पावसाळा आहे तो पावसाळा आपल्या पशुधनासाठी अतिशय सुकर होईल, काय संदेश द्याल आपण?
0: शेतकरी बंधूंनो, पावसाळा सुकर होण्यासाठी मी आधीच सांगितले आजार येण्यापेक्षा प्रतिबंध बरा, म्हणून पावसाळ्यापूर्वी जी जी लसीकरण सांगितली ती पशुवैद्यकाच्या सल्ल्यानं पुन्हा पहिल्यांदा लसीकरण करून घ्या. नंतर तुमचे गोठे पहिले स्वच्छ आणि पाऊस जाणार नाहीत असे तयार करून घ्या. ज्यांच्याकडे मुक्त गोठा आहे त्यांनी मधली जी जागा तुम्ही मुक्त फिरण्यासाठी ठेवली त्याच्यावरती आच्छादन प्लॅस्टिकच्या, हल्ली मोठे मोठे तावदानं येत आहेत, ते प्लॅस्टिकचे तात्पुरते आवदान बसून घ्या. नंतर गोठ्यांची जमिनीची स्वच्छता ठेवा. जनावरांची स्वतःची स्वच्छता, जनावरांच्या कासेची निगा, मागच्या सगळ्याच बाजूची निगा, म्हणजे मांडी, कास, बाहेरचं मायांग, शेपटी, हे सगळं स्वच्छ कसं राहील याची एक काळजी घ्या. जनावरांच्या आहार नियोजनामध्ये जनावरांचा चारण्याचा काळ कमी करा, जनावरांना लुसलुशीत गवत जास्त प्रमाणात खाऊ देऊ नका. जे काही तुम्ही वर्ण गवत देतात ते थोडस हिरवं गवत सुकवून जनावरांना खाऊ घाला. पुरोपजीवी निर्मूलन आपण जे म्हणतोय की माशा, गोचीड यांचे प्रादुर्भाव टाळण्यासाठी जर तुम्ही गोठ्यामध्ये संध्याकाळच्या वेळी धूर करा, म्हणजे डास माशा ज्या होतात, तर तुम्ही लिंबाच्या पाल्याचं, कडुलिंबाच्या पाल्याचं जर धूर केला तर त्याने डाशा आणि माशा ज्या आहेत त्यांचं नियंत्रण बऱ्यापैकी होतं आणि मग त्यामुळे येणारे जे आजार आहेत ते सुद्धा आपले कमी होतील. तर ही जी आहे मुख्य प्रामुख्याने स्वच्छता आणि लसीकरण, या दोन गोष्टी शेतकरी बंधूंनी पाळल्या पाहिजेत आणि आपले जनावर स्वस्थ कसं राहील याची काळजी घेतली पाहिजे.
1: वा, तर या सगळ्याच उपाययोजनांचा आपल्या शेतकरी बांधवांना नक्कीच फायदा होईल. डॉक्टर संजय मंडकमाले सर, आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि पावसाळ्यात पशुधनाचं आरोग्य व्यवस्थापन कसं छान करता येईल याविषयीची माहिती अतिशय चांगल्या शब्दामध्ये आपण मांडली. या माहितीचा आपल्या शेतकरी बांधवांना नक्कीच फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त करते.

0: ते आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम. शेतकरी बंधूंना नमस्कार. धन्यवाद.
2: राज्यस्तरीय कृषी प्रसारणात पावसाळ्यात पशुधनाचे आरोग्य व्यवस्थापन याविषयी डॉक्टर संजय मंडकमाले निवृत्त वरिष्ठ शास्त्रज्ञ पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभाग माजी प्राचार्य सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय संगमनेर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
0: मंडळी, कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. आता एक आठवण जाता जाता उद्याच्या कार्यक्रमांची. उद्या सकाळी 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी या कार्यक्रमात समतोल अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी माहिती आपण ऐकू शकाल. आणि संध्याकाळी 7:30 माझा वार माझा शिवार या कार्यक्रमात कारभारीन या सदरात दर्शना दामले यांची मुलाखत. बरे तर मंडळी, या कार्यक्रमापुरता मी आपला निरोप घेते. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: माझावर माझा शिवार हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून रात्रीचे 8 वाजले. माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत. सोबतच ऐका रसायनविरहित कीड व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
1: श्रोतेहो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित नीलकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जून ला दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर गुणसागर गंभीर.

0: श्रोते हो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्त्व याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत, आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्त्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत। तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून।
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 23 जून रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम
1: अमृत कलश।
2: या कार्यक्रमात आपण दुर्गम भागातील कामगिरी अंगणवाडीची या विषयावर
1: अंजली अनिल जक्कनवार
2: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत।
3: खुद आपण ज्येष्ठ नागरिक म्हटलं की आपण जुन्याच गोष्टी सांगत असतो, आम्ही असं केलं आम्ही तसं केलं, तसं न म्हणता मला वाटतं की परिवर्तन ही काळाची गरज आहे। आपण पण बदललं पाहिजे आणि आजकाल सांगणाऱ्यांपेक्षा ऐकणारे जास्त महत्वाचे आहेत, आपण ऐकून पण घेतलं पाहिजे। त्याचप्रमाणे

0: जगायचं कसं सगळे सांगतात पण वागायचं कसं कोणी सांगत नाही, तर आपण ते आपलं आपण शिकलं पाहिजे वागायचं कसं असं मला वाटतंय.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील,
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.

0: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: श्रोते हो, रात्रीचे 8:05 होत आहेत. थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पदपथावरून चालणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार. वाहनांपेक्षा पादचाऱ्यांच्या अधिकारांना प्राधान्य देणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रुपांतर करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गातल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अधिवास प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नाही. आणि राज्य सरकारचे 2023 विविध कृषी पुरस्कार जाहीर. चिन्हांकित पदपथावरून चालण्याचा अधिकार हा एक मूलभूत अधिकार असल्याचं महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने आज दिला. मोटार वाहनांच्या वाहतुकीपेक्षा चिन्हांकित पदपथावरून चालण्याच्या नागरिकांच्या अधिकाराला अधिक प्राधान्य दिलं जावं असं न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि ए एस चांदूरकर यांच्या पीठानं स्पष्ट केलं. एका रस्ते अपघातासंबंधी नुकसान भरपाईच्या खटल्यावर सुनावणी करताना न्यायालयानं सांगितलं की हा अधिकार राज्यघटनेच्या कलम 19(1)(ड) अन्वये मिळणाऱ्या मुक्त संचाराच्या अधिकाराचा आणि कलम 21 अन्वये जीवन आणि स्वातंत्र्यासह इतर मूलभूत अधिकारांचा भाग आहे. त्यामुळे रस्त्यालगत पादचाऱ्यांसाठी चिन्हांकित आणि सुस्थितीत असलेले पदपथ उपलब्ध करून देणं हे संबंधित यंत्रणांचं कर्तव्य आहे असंही न्यायालयानं सांगितलं. बँका, कर्ज पुनर्निर्धारण कंपन्या आणि कर्जदार यांच्यात मोठं संगनमत आहे, त्यामुळे कर्जवसुलीसाठी फारसे प्रयत्न होत नाही आणि करदात्यांच्या पैशांचा गैरवापर होत असल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. सार्वजनिक क्षेत्रातल्या एका बँकेनं 1537 कोटींचं कर्ज दिलं होतं. ते थकीत राहिल्यानंतर कर्ज पुनर्निर्धारण कंपन्यांच्या माध्यमातून केवळ 73.5 कोटी रुपये बँकेला मिळाले. या प्रकरणातल्या याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं हे मत नोंदवलं. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेला नोटीस बजावली आहे. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रुपांतर करेल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. ही भारतातील तरुणांना सक्षम करण्याच्या आणि रोजगारावर आधारित विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्वपूर्ण पाऊल आहे. या योजनेच्या आतापर्यंतच्या यशाबद्दल प्रधानमंत्री म्हणाले,
2: प्रधानमंत्री विकसित भारत योजना के सहयोग से अब तक करीब 70 लाख जॉब सृजित हुई है. करीब 20 लाख युवा अपनी पहली नौकरी के 6 महीने पूरे भी कर चुके हैं और आज इन्हीं में से करीब 10 लाख युवा साथियों को अपनी पहली नौकरी में 6 महीना पूरा करने पर इस योजना के तहत उसके लाभ

0: भारत के नाते इंसेंटिव भी मिल चुका है। 2000 करोड़ रुपए से अधिक की राशि सीधे उनके बैंक खातों में पहुंची है।
1: प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणं अशा दोन भागात ही योजना राबवली जाणार आहे। ऑपरेशन सिंधूच्या यशात स्वदेशी उपकरणांनी महत्वाची भूमिका बजावली होती, त्याचप्रमाणे ही अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस देशाला संरक्षण प्रणालीसह इतर धोरणात्मक उद्योगांसाठी भारताला स्वावलंबी बनवेल असा ठाम विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला। नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात आज 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस या यंत्राची पायाभरणी सिंह यांच्या हस्ते करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते। ही यंत्रणा आधुनिक लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि प्रगत अंतराळ संशोधन उपक्रमांसाठी वजनाला हलक्या आणि मजबूत धातूची निर्मिती करेल, त्यामुळे महत्वाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन आयातीवरचं अवलंबित्व कमी होऊन देशांतर्गत पुरवठा साखळी बळकट व्हायला मदत मिळेल। तसंच स्वदेशी उत्पादनांच्या माध्यमातून धोरणात्मक क्षेत्रामधल्या भविष्यातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सहाय्यक ठरेल असं प्रतिपादनही सिंह यांनी यावेळी केलं। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते। सीमा शुल्क निर्यात आयात सुविधा केंद्राच्या सिंगल विंडो सुविधेचं उद्घाटन आज मुंबईत सिब्स इथल्या वाणिज्य आणि उद्योग तसंच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जतीन प्रसाद यांच्या हस्ते झालं। नवीन कस्टम सुविधा केंद्रामुळे प्रक्रिया सुलभ होतील, व्यवहाराचा वेळ कमी होईल आणि एकाच छताखाली अखंडपणे सेवा मिळतील। यामुळे व्यवसाय सुलभता वाढेल आणि निर्यातदारांना विकास आणि स्पर्धाक्षमतेवर लक्ष केंद्रित करणे शक्य होईल असं त्यांनी नमूद केलं। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना अधिवास प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही, यामुळे विद्यार्थ्यांवरचा कागदपत्रांची पूर्तता करण्याचा ताण कमी होईल, अर्ज प्रक्रिया अधिक सोपी होईल आणि शिष्यवृत्तीचा लाभ घेणं अधिक सोपं होईल असं केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयानं म्हटलं आहे। नीट UG फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTNA एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरू केली आहे। परीक्षेसंदर्भातली सर्व अधिकृत माहिती 7827980287 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे। आपल्या व्हॉट्सअपवर परीक्षेसंबंधी कोणताही संदेश आल्यास ब्ल्यू व्हेरिफिकेशन टिक आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं नाव असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे। नीट UGCची फेरपरीक्षा येत्या रविवारी होणार आहे। ज्या विद्यार्थ्यांनी 21 जूनच्या परीक्षेसाठी आपलं हॉल तिकीट याआधी डाऊनलोड केलं आहे त्यांना पुन्हा ते डाऊनलोड करण्याची गरज नसल्याचंही संस्थेनं म्हटलं आहे। 3 मे रोजीच्या परीक्षेसाठीचं डाऊनलोड केलेलं हॉल तिकीट या परीक्षेला चालणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे। महाराष्ट्र शासनानं आज 2023च्या विविध कृषी पुरस्कारांच्या मानकऱ्यांची नावं जाहीर केली। त्यात कोल्हापूर जिल्ह्यातले डॉक्टर संजय ज्ञानदेव पाटील यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार मिळाला आहे। वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातले शरद धुरी, नाशिक जिल्ह्यातले बाळासाहेब देवरे, सोलापूर जिल्ह्यातले शिवानंद शिंगडगाव, सातारा जिल्ह्यातले गणपत पार्टे, जालना जिल्ह्यातले अभयकुमार काळुंके आणि वाशिम जिल्ह्यातले हेमंत देशमुख यांना जाहीर झाला आहे। तर जिजामाता कृषीभूषण पुरस्कार ठाणे जिल्ह्यातल्या दर्शना दामले, नाशिक जिल्ह्यातल्या भावना निकम, अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रद्धा ढवण आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या अरुंधती पाटील यांना मिळाला आहे। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून सर्व मुद्द्यांवर समन्वयातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं। बेस्ट कृती समितीच्या प्रतिनिधींसोबत मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते। कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात आगामी पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत अंतिम तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं। महाव्यवस्थापक स्तरावर पूर्ण करता येण्याजोग्या मागण्या या आठवड्यात पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना दिल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं.

0: फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज रात्री वॉशिंग्टनमध्ये सिएटल स्टेडियमवर ड गटात अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री 12:30 हा सामना सुरु होईल. दोन्ही संघांनी आपापले सुरुवातीचे सामने जिंकले आहेत. अमेरिकेनं पॅराग्वेवर 4-1 तर ऑस्ट्रेलियानं तुर्कीवर 2-0 असा विजय मिळवला. राऊंड ऑफ 32 आपलं स्थान निश्चित करण्यासाठी आज दोन्ही संघ आणखी एक विजय मिळवण्याचा प्रयत्न करतील. आज सकाळी ग्वाडलझार स्टेडियमवर झालेल्या अ गटातल्या सामन्यात दक्षिण कोरियाचा 1-0 असा पराभव करून मेक्सिको यावेळी राऊंड ऑफ 32 पात्र ठरणारा पहिला देश ठरला आहे. दुसऱ्या एका सामन्यात कॅनडानं घरच्या मैदानावर झालेल्या ब गटातल्या लढतीत कतारवर 6-0 असा दणदणीत विजय नोंदवला. ब गटातच काल रात्री अमेरिकेतील लॉस एंजेलिस स्टेडियमवर झालेल्या सामन्यात स्वित्झर्लंडनं बोस्निया हर्जेगोविन्याचा 4-1 असा पराभव केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पदपथावरून चालणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार. वाहनांपेक्षा पादचाऱ्यांच्या अधिकारांना प्राधान्य देणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रुपांतर करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गातल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अधिवास प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नाही. आणि राज्य सरकारचे 2023 विविध कृषी पुरस्कार जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, रात्रीचे 8:15 वाजलेत. लोकसंगीताचा कार्यक्रम आता सादर करीत आहोत. कार्यक्रमात ऐकूया गिरीधर श्रीराम बावने आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं हे लोकगीत.

गिरीधर श्रीराम बावणे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेलं हे गीत आपण ऐकलं. श्रोते हो, या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

रात्रीचे 8:30 वाजलेत. भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अबोली गद्रे यांच्या आवाजात सुरेश भट यांची रचना.

श्रोते हो, भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात भावधारा. कार्यक्रमात शेवटी ऐकूया आकाशवाणी गायक वृंदाच्या समूह स्वरात हे गीत.

आकाशवाणी गायक वृंदाच्या समूह स्वरात ही देशभक्तीपर रचना आपण ऐकलीत आणि श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा

0: विदुषी कमल भोंडे यांनी गायलेला राग जय जयवंती आपण ऐकला. त्यांना तबला साथ केली होती संदेश पोपटकर यांनी आणि हार्मोनियम साथ होती श्रीकांत पिसे यांची. ही नागपूर केंद्राची निर्मिती होती. श्रोते हो, शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, योग ही भारताने जगाला दिलेली एक अमूल्य देणगी.
2: शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग कसा उपयोगी पडतो ही सांगणारी नाटिका मन वढाय वढाय.
1: उद्यापासून नियमितपणे आपण आपल्या उत्तम आरोग्यासाठी आणि मनशांतीसाठी योगासन आणि प्राणायाम करणार आहोत नित्य नियमाने.
2: हीच प्रसन्नतेची गोळी आपल्याला दररोज नियमितपणे घ्यायची आहे. काय मग, प्रॉमिस करा?
3: येस, प्रॉमिस.
1: अवश्य ऐका जागतिक योग दिनानिमित्त विशेष नाटिका मन वढाय वढाय.
2: रविवार दिनांक 21 जूनला सकाळी 10 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
4: माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत. सोबतच ऐका रसायनविरहित कीड व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.

नंद विलंबित ख्याल तीन तालात निवद्ध असून बोल आहेत ढुंडो बारे सैया. द्रुत ख्याल तीन तालात निवद्ध असून बोल आहेत पायल मोरी बाजे झनन झननन. तबला साथ केली आहे पंडित राजेंद्र अंतरकर यांनी आणि हार्मोनियम साथ आहे अतुल फडके यांची. ऐकूया प्रतिमा टिळक यांनी गायलेला राग नंद.

0: नाद ब्रह्म अंतर्गत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलत प्रतिमा टिळक यांनी गायलेला राग नंद. त्यांना तबल्याची साथ पंडित राजेंद्र अंतरकर आणि हार्मोनियम साथ अतुल फडके यांनी केली होती. नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत. सोबतच ऐका रसायनविरहित कीडा व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
2: योग ही भारताने जगाला दिलेली एक अमूल्य देणगी.
3: शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग कसा उपयोगी पडतो ही सांगणारी नाटिका मन वढाय वढाय.
2: उद्यापासून नियमितपणे आपण आपल्या उत्तम आरोग्यासाठी आणि मनशांतीसाठी योगासन आणि प्राणायाम करणार आहोत नित्य नियमाने.
3: हीच प्रसन्नतेची गोळी आपल्याला दररोज नियमितपणे घ्यायची आहे. काय मग प्रॉमिस करा.
4: Yes, promise.
2: अवश्य ऐका जागतिक योग दिनानिमित्त विशेष नाटिका मन वढाय वढाय.
3: रविवार दिनांक 21 जून ला सकाळी 10 वाजता अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.

0: श्रोते हो, रात्री 11 वाजता हिंदी बातमीपत्र आणि 11:05 इंग्रजी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
1: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं रवि कपूर.